सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948, 24 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी प्राची शिखरे आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते सनईच्या या मंगल सुरांसह.

श्रोतेहो, उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली गुणकली रागातली धून आपण आता ऐकत आहात. यानंतर काही क्षणातच म्हणजे सकाळी ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि त्या पाठोपाठ 6:05 वंदनवार हा चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: इसी के साथ अब आज का वंदनवार कार्यक्रम संपन्न होता है।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा।

0: समृद्ध। दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: छोटा मित्र मैत्रिणींनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच। 24 मेचा गम्मत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका। आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब।
4: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे।
3: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं। जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।

0: काय काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला कोण काय
1: दरवाजा उघडू नको दरवाजा
0: अगं कोण अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे कोण आहे त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
2: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमासदन.
4: सतारीचे बोल असोत
5: कि मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: कि मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
7: श्रोते हो आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातली पहिली लोकप्रिय FM वाहिनी. आता ठीक 6:35 ऐकूया आमची राष्ट्रीय वाहिनीवरून रामचरितमानस.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता ऐकूयात कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33.
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागद

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 45वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ आहे, अर्जुना, वेद हे तीन गुणांच्या विषयांचं वर्णन करणारे आहेत। तू तीन गुण रहित हो आणि सुख दुःखादी द्वंद्व रहित नित्य सत्वस्थ अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूंचं रक्षण यांची चिंता सोडून आत्मवस्तूच्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवून राहा। ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाविषयी लिहितात, तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण एथ झणे अंतःकरण रिगो देसी मी माझे हे न करी तू गुणत्रयाते अव्हेरी एक आत्मसुख अंतरी विसंब झणे हा मी आणि हे माझ हा भाव मनात चित्तात ठेवू नकोस। अंतरात एक आत्मसुख ठेव ते मात्र सोडू नकोस। हा महत्वाचा संदेश माऊलींनी दिला। लोकमान्य टिळकांनी या श्लोकाचा अनुवाद करताना वेद हे त्रैगुण्यांनी भरलेले असल्याने तू निस्त्रैगुण्य म्हणजे त्रिगुणातीत नित्य सत्वस्थ सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त आणि योगक्षेमादी स्वार्थात न गळता आत्मनिष्ठ हो असं म्हटलंय। यातला आत्मनिष्ठ हो हा संदेश महत्वाचा आहे। विनोबा भावे या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हणतात, तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध। वेद हे त्रिगुणांनी व्याप्त आहेत, त्यापैकी उपनिषदादी भागच सात्विक आहे। स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचं ज्यात निरीक्षण केलेलं आहे ते बाकीचे भाग त्रिगुणांनी युक्त आहेत। वेदवाक्य कर्मफळाची स्तुती करतात। कर्मफळ भोग ऐश्वर्याची आसक्ती निर्माण करत, बुद्धीचा निश्चय डळमळतो, त्यातून सुख दुःख द्वंद्व निर्माण होत, म्हणून गुणातीत होणं महत्वाचं आहे। सात्विकतेच्याही अतीत हो असा उपदेश भगवंत इथे करतायत। या श्लोकात भगवंत अर्जुनाला निद्वंद्व नित्य सत्वस्थ निर्योग क्षेम आणि आत्ममान हो असं सांगतायत। तुकाराम महाराज याविषयी म्हणतात, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे। जसं नदीला कितीही पाणी असलं तरी आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण पितो, तसं वेदांनी जरी अनेक गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी त्यातल्या उपनिषदांनी सांगितलेला सात्विक भाग तेवढाच आम्ही घेऊ असा याचा भावार्थ। भगवंतांनी अर्जुनाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या जाणून घेऊया। भगवंत अर्जुनाला निस्त्रैगुण्य हो असं सांगतात, कारण सात्विकतेचंही बंधन निर्माण होतं। सात्विकतेतूनच त्या आसक्तीतूनच लोकांनी मला चांगलं म्हणावं ही लोकेशणा निर्माण होते, मग त्यातून पुढे काय घडेल हे काही सांगता येत नाही। म्हणून तर महतीचं महत्व गाणारे समर्थ महतीमुळे नाश होतो तपारे असं म्हणतात। परिणाम सात्विकतेतून रजोगुणाचा तमोगुणाचा प्रकर्ष कसा होतो तेही माणसाला कळत नाही, म्हणून सात्विकतेचीही आसक्ती असता कामा नये। म्हणून निस्त्रैगुण्य हो आणि

पुढे कसा हो, तर निद्वंद्व हो. आता निद्वंद्व म्हणजे काय? जे काही अनुकूल प्रतिकूल असेल ते समत्व भावनेनी सहन करणं म्हणजे निद्वंद्व. हा उपदेश गीतेत भगवंतांनी वारंवार केलाय. पाण्यामध्ये कमलपत्र जसं पाणी जरी लागलं तरी त्याचा स्पर्श होऊनही ते अलिप्त असतं, तसं होण्याचा प्रयत्न कर, म्हणजे निष्काम कर्मयोगी हो. भगवंत निद्वंद्व हो असं का सांगतायत? कारण द्वंद्वांनी मोह होतो, संसारात फसगत होते, अडकायला होतं. म्हणून या सर्व बंधनातून मुक्त होण्यासाठी निद्वंद्व होणं आवश्यक आहे. आता भगवंत सांगतात की तू नित्य सत्वस्थ हो, म्हणजे द्वंद्वापासून रहित होण्याचा उपाय जो नित्य निरंतर राहणारा सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा आहे, त्याच्या ठिकाणी स्थिर हो. नित्य सत्वस्थ म्हणजे सहज अवस्था. ही अवस्था कशी असावी किंवा साधनेचा क्रम कसा असावा हे पुढच्या श्लोकातून आपल्याला स्पष्ट होतं. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा मूर्ती पूजाच, तीर्थयात्रा अधमा अधमा. अर्जुनानी निर्योग क्षेम व्हावं असं भगवंत सांगतात. योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्तीही, जे अप्राप्त आहे ते प्राप्त होणं. आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य रक्षणम, प्राप्त गोष्ट टिकणं, तिचं रक्षण करणं. या सर्वाच्या पाठीमागे आसक्तीचा त्याग महत्वाचा. निस्त्रैगुण्य, नित्य सत्वस्थ, निर्योग क्षेम तेव्हाच होता येईल जेव्हा माणूस आत्मवान बनेल. आत्मवान म्हणजे ज्याचं आत्म्यावर नियंत्रण, ज्याचं बुद्धीवर नियंत्रण आहे. ज्याला आत्मा आहे तो आत्मवान असं म्हटलं तर आपण सगळेच आत्मवान होऊ. हे म्हणजे बँक रोखापालाला धनवान म्हटल्यासारखं आहे. पण हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. तर यो बुद्धे हे परत असतु सहा, जो मनबुद्धीच्या पलीकडे आहे तो, ज्याला अपरोक्ष आहे तो. थोडक्यात तू केवळ परमात्म परायण हो. एक परमात्मा प्राप्तीचाच उद्देश ठेव. ज्याला आत्म्याचं स्वरूप प्रत्ययाला येतं तो आत्मवान होतो. या श्लोकाचा अर्थ समजावून घ्यायचा झाला तर भगवंत सांगतात, हे अर्जुना, त्रैगुण्य विषया वेदः, म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारे वेद प्रकृतीच्या गुणांबाबतीतच प्रतिपादन करतात. त्याच्या पुढचं त्यांनाही माहीत नसतं. तेव्हा निस्त्रैगुण्य भवा अर्जुन, म्हणजे तू त्रिगुणातीत हो, त्रिगुणांच्या अनुभवा पलीकडे जा. पण कसा जाशील? तर निर्द्वंद्व होऊन, म्हणजे सुख दुःखादी द्वंद्वापासून अलिप्त, सतत सात्विक गुणांनी संपन्न आणि योगक्षेमादी स्वार्थात न पडता, म्हणजेच त्या संबंधीच्या काळजीतून मुक्त हो आणि आत्म्यात स्थिर हो, आत्मनिष्ठ हो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो अशा प्रकारे त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आत्मनिष्ठ बनतो तोच ब्रह्म म्हणजे काय हे जाणू शकतो. वेद हे तीन गुण सांगतात. सात्विक कर्म फलाशा रहित असतं, पण त्याचा कर्ता जो असतो तो कर्म केल्याच्या अहंकारात अडकण्याचा धोका असतो. राजस कर्म लोभी कर्मफळाची इच्छा निर्माण करतो, आसक्त करतो. न्याय नीती धर्म याचा विचार करत नाही. कर्म लवकर पूर्ण व्हावं म्हणून राजस करता दुसऱ्यांना त्रास देतो. तामस करता जो असतो तो अहंकारी, कपटी, स्वार्थी, घमेंडखोर, असंस्कृत, इतरांना त्रास देणारा असा असतो. अशी कर्म गुणांमुळे होतात. म्हणून तू गुणात अडकू नयेस, गुणातीत हो. गुणातीत कर्म कसं घडेल? तर आत्मस्वरूपात स्थिर राहून निष्काम कर्म केल्याने ते होतं. असं कर्म करताना सुख दुःख लाभ हानीचा विचार नसतो. सोनं माती समान मानता येणं म्हणजेच मी सच्चिदानंद ब्रह्म आहे या भावनेनी कर्म करणं. योगक्षेम यातून भगवंत सांगतात, योग म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती. आत्मा हा नित्य प्राप्तच आहे, तो आपल्यातच असतो. पण जीवपणामुळे त्याच्या जीवाला वियोग होतो. तुझी या वियोगे जीवित्व आले असं समर्थ म्हणतात. त्यांनी साधनेनी, उपासनेनी आणि गुरुकृपेनी, ग्रंथाभ्यासानी जीवपणातून आत्मस्वरूपात जाण्याची साधना केली पाहिजे. क्षेमप्राप्तीसाठी साधनेचं सातत्य सांभाळावं लागतं. उपासना, साधना, शास्त्राभ्यास यांना सांभाळावं लागतं. यात अडचण आली तर भक्ताला भगवंत सांभाळतो. विठुरायाशी एकरूप झालेले तुकाराम शिवरायांनी पाठवलेली संपत्ती हा अडथळा मानतात आणि नम्रपणे नाकारतात. शेतकरी बीज पेरताना फळाचा जराही विचार करत नाही. पेरलेल्या बीजाचे दाणे होऊन ते घरात येईपर्यंत अशाश्वतता असते, पण तरीही तो उपासना म्हणून शेतीची मशागत करतच राहतो. ही त्याची पांचभौतिक उपासना असते. आणि जीवसृष्टीच्या विवेकामुळे निष्काम कर्मात त्याला आनंद मिळतो. सूर्य नियमित उगवतो आणि मावळतो. त्याच्या अस्तित्वाने मनुष्याला उष्णता मिळते. अंधकार नाहीसा होतो. पृथ्वीला शक्ती

मिळते, शेतकरी काम करतात, गाई वासर चरायला जातात, सारे आपला दिनक्रम आचरतात. सूर्याचं हे सहज कर्म असतं, त्याला कर्माचा अहंकार नसतो. आद्य शंकराचार्यांनी वेदाध्ययन 3 वर्षात पूर्ण केलं, कुशाग्र बुद्धीनी चौफेर वेगानी विद्याग्रहण केली आणि धर्माच्या पुनरुत्थानासाठी लोकमानसात परिवर्तन घडवण्यासाठी संन्यास घेऊन स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग लोकहितार्थ केला, धर्मयात्रा केली, देशाच्या 4 टोकाला 4 मठ स्थापन केले. गुणातीत होऊन केलेलं हे कार्य आजच्या संदर्भात हा श्लोक मानसिक द्वंद्व, तणाव, बाह्य गोष्टींचा प्रभाव यातून मुक्त होऊन आपला मूळ स्वभाव ओळखण्यासाठी उद्युक्त करणार आहे. मला हे लवकर मिळवायचंय, मला ते वाढवायचंय, ते माझ्या हातून जाता कामा नये असे विचार घेऊन आपला दिवस उगवतो आणि अशाच विचारांनी थकून जाऊन आपली रात्र होते. सतत अस्वस्थता, भीती यात आपण जगत राहतो. भगवंत या श्लोकात आपल्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचवेळी आपली आंतरिक सकारात्मक ऊर्जा, आपला मूळ स्वभाव याची ताकद ओळखण्याचा सल्ला देतात. सत्व रजतम या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन चित्त स्थिर करणं महत्वाचं. आजच्या काळातली रोजची अर्धी लढाई द्वंद्व आपण यामुळेच जिंकू शकतो.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आम्हाला ऐकू शकता आपल्या रेडिओ सेट्सवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगात सर्वत्र. श्रोतेहो वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: श्रोते हो, आता राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम भूले बिसरे गीत.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, पुणे विविध भारती 101 FM वरून आपण ऐकत आहात सहक्षेपित होणारा कार्यक्रम भुले बिसरे गीत। सकाळचे 7:09 आणि 30 सेकंद झाली आहेत। यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला

0: जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिरडी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कॉन्ट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंहजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारत तील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज

0: उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलेल्या प्रादेशिक बातम्या आत्ताच आपण ऐकल्या. आता ऐकूया भूले विसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इसी के साथ आज का भूले बिसरे गीत कार्यक्रम खत्म होता है।
1: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगू।

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: भूले बिसरे गीत आपण आत्ताच ऐकला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ज्वेल थेफ या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं हे सदाबहार गाणं.

0: मंडळी, ज्वेल थीफ या चित्रपटात एक वेगळाच विषय हाताळला गेला. म्हणजे तोपर्यंत चित्रपटांचे विषय बदलत गेले. 1967 मधला ज्वेल थीफ हा एक डिटेक्टिव्ह थ्रिलर चित्रपट, जो देवानंदचे भाऊ विजयानंद यांनी दिग्दर्शित केला होता. यातले कलाकार अशोक कुमार, देवानंद, वैजंतीमाला होते, तर तनुजा, हेलन फरियाल आणि अंजू महेंद्रू या चार अभिनेत्री सुद्धा होत्या. देवानंदच्याच नवकेतन फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि कॅमेरामन होते व्ही रात्रा. मंडळी, या चित्रपटाची कथा ही अल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांवरून प्रेरित होऊन घेतलेली होती आणि अशोक कुमार यांना मास्टर माइंड खलनायक म्हणून पडद्यावर दाखवलं गेलं होतं, जे त्यांच्या प्रतिमेच्या एकदम विरुद्ध होतं. या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री वैजयंतीमाला यांचं त्याच काळात लग्न ठरलेलं होतं, पण चित्रपटाचं शूटिंग त्यावेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. तरीही वैजयंतीमाला अत्यंत व्यावसायिक राहिल्या आणि चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत त्यांनी सहकार्य केलं. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्वेल थीफ या चित्रपटातली अजून एक गंमत म्हणजे अभिनेते देवानंद यांना विविध प्रकारच्या कॅप्स म्हणजेच टोप्या खरेदी करण्याचा छंद होता. ज्वेल थीफ या चित्रपटात त्यांनी घातलेली टोपी ही त्यांनी डेन्मार्क मधून खरेदी केली होती. ती टोपी बघितल्यानंतर विजय आनंद यांना असं वाटलं

की याचा वापर आपण ज्वेल थीफ मधल्या कॅरेक्टर साठी करू, ज्यामुळे त्या कॅरेक्टरला एक ग्लॅमरस आणि मिस्टिरियस लुक मिळेल म्हणून या टोपीचा चित्रपटात वापर करण्यात आला. आणि काही कालावधीतच ही टोपी जनसामान्यांमध्ये सुद्धा लोकप्रिय झाली. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ज्वेल थीफ या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण हा कार्यक्रम ऐकला पुणे विविध भारती 101 FM वर. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोतेहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे माझ्यासोबत नेहमीप्रमाणेच गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
4: श्रोतेहो नमस्कार.
3: एक फ्रेश पुन्हा एकदा मॉर्निंग आहे असं मी म्हणेन. आत्ताच कॉफी पिता पिता आपण खूप छान गप्पा मारल्या आणि त्याचा फ्रेशनेस इतका छान आहे कारण तू फिटनेस बद्दल अगदी साध्या साध्या गोष्टी सांगितल्या ज्या तू नेहमी तुझ्या क्लायंटना सांगत असतो.
4: फिटनेस ऍक्च्युअली चित्र खूप साधा प्रकार आहे. म्हणजे आपण एवढं फिटनेसला कॉम्प्लिकेट करत असतो. आजकालच्या जगामध्ये काय एखादी गोष्ट आपण एवढी कॉम्प्लिकेट करून मांडण्याचा प्रयत्न करतो ती लोकांना खूप अपील होते की म्हणजे एवढंही सगळं मी कॅलरी काउंटिंग करतो मग मी इतक्या कॅलरीज बर्न करतो मग मी काहीतरी करतो. पण ऍक्च्युअली फिटनेस म्हणजे एक नॉर्मल आयुष्य जगणं, निरोगी राहणं, स्लिम राहणं, वजन वाढून न देणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. त्यात काही फारसं असं रॉकेट सायन्स असंच नाहीये.
3: हेच आपण वेगवेगळ्या केसेस मधून बघतो. आता आजची केस थोडी वेगळी आहे. आपण या मुलीचं नाव बदललंय. आपण हिचं नाव नेहा आहे असं समजूयात. 28 वर्षांची आहे ही. हिला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि पीसीओडी असल्यामुळे त्यासाठी ती गोळ्या घ्यायची. त्या गोळ्यांवरती डिपेंडन्सी झाली होती तिला कारण गोळ्या बंद केल्या की वजन वाढायचं. तिचं वजन

0: रेट होतं ते 83 वरती गेलं होतं. मग ते तुझ्याकडे एनरोल झाली आणि 7 महिन्यात 17 किलो वेट लॉस झालाय. म्हणजे आता 66 to 66.2 असं तिचं वजन आहे.
1: आता नेहाची केस सांगायची झाली तर पीसीओडीचा प्रॉब्लेम हा प्रचंड आजकाल कॉमन झालाय. पिरियड इरेग्युलर होणं आणि हे सगळं अगेन बेसिकली चुकीची लाईफस्टाईल, रात्री अपरात्री जागं राहणं, कधी झोपण्याच्या वेळा नीट नाहीत, खाण्याची टायमिंग नीट नाहीत, काय खायचं त्याच्यावरती काही बंधन नाही आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रॉब्लेम यायला लागतात. आता नेहाच्या केसमध्ये बोलायचं झालं की एका पॉइंट पर्यंत तिचे पिरियड्स व्यवस्थित होते आणि एका बाजूला तिचं वजन वाढायला तर लागलं होतं, नंतर मग अशी कॉम्प्लिकेशन झाली की तिचे पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागले म्हणून ती डॉक्टरांकडे गेली कन्सल्ट करायला.
0: बरं, मग तेव्हा तिला काय डॉक्टरांनी सांगितलं, तुझ्याकडे तिने काय कन्सल्टेशन घेतलं आणि मग कशा पद्धतीनं हा वेट लॉसचा प्रोग्राम सुरू झाला, हे सगळं एका ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000. सो विक्रम, आपण बोलतोय नेहाच्या केस बद्दल, आपण या क्लायंटचं नाव बदललेलं आहे
1: ऍक्च्युली. तर नेहाच्या बाबतीत काय झालं, तिचे पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागले. काही महिने इरेग्युलॅरिटी पिरियड मध्ये जाणवल्यामुळे तिला तिच्या आई गायनेकॉलॉजिस्टकडे घेऊन गेल्या. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांच्या ऍज अ पार्ट ऑफ द ट्रीटमेंट तिला गोळ्या चालू केल्या आणि गोळ्या चालू केल्यानंतर तिचे पिरियड्स ऑन डेट ऑन टाइम व्यवस्थित सगळं यायला लागलं. आता पण नंतर असा प्रॉब्लेम त्यांना जाणवायला लागला की पहिले 6 महिने त्यांनी गोळ्या घेतल्या, पिरियड्स व्यवस्थित आले, गोळ्यांचा कोर्स संपल्यानंतर तिचे पिरियड्स परत इरेग्युलर व्हायचे आणि नंतर नंतर 2-3 वर्षांनी तर असं व्हायला लागलं की तिचे पिरियड्स गोळ्या नाही घेतल्या तर येईन असे झाले. म्हणजे तर अशी तिची सिच्युएशन बेसिकली ती माझ्याकडे आल्यानंतर होती की गोळ्या नाही घेतल्या तर पिरियड्स नाही, एका बाजूला वजन प्रचंड वाढत चाललं होतं. अगेन हे जे दोन्ही प्रॉब्लेम्स आहेत, वजन वाढणं त्याच्यानंतर आणि त्याच्यामुळे पिरियड्स न येणं, त्याला प्रॉब्लेम येणं आणि पीसीओडी ज्याला आपण म्हणतो, तर हे अगेन कनेक्टेड प्रॉब्लेम्स आहेत. सेम नाहीत पण कनेक्टेड प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचं मूळ कारण जे आहे ते चुकीची लाईफस्टाईल. अगेन तिच्या लाईफस्टाईल मध्ये बघितल्यानंतर मला कळलं की लॉकडाऊन मध्ये ती रात्री 2-2.5 वाजता झोपायची, कधी सकाळी 9-10 वाजता उठायची, त्याच्यानंतर एक्सरसाइज बरेच वर्ष केलेला नव्हता, ऍट द सेम टाइम बाहेरनं ऑर्डर करून खाण्याची भरपूर सवय होती. या सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित कन्व्हिन्स करून आम्ही बदलल्या. रात्रीची 8 तास झोप, इनफॅक्ट तिचं टायमिंग सांगायचं झालं तर रात्री 10:30 झोपून सकाळी 6:30 उठायचं होतं, 1 तास व्यायाम करायचा होता, दिवसातनं 4 वेळा घरी बनवलेलं अन्न खायचं होतं. रिझल्ट आज आपल्या समोर आहे.
0: 17 किलो वेट लॉस,
1: 17 किलो तिचं वजन कमी झालंय. पिरियड्स एकही गोळी न घेता ऍब्सोल्युटली रेग्युलर येतात आणि चांगल्या लाईफस्टाईलचं बेसिकली आज तिला महत्व कळलं, कारण की तिला आज जो फील गुड फॅक्टर आहे जो आधी कधीच नव्हता मिळाला तो ह्यातनं मिळाला.
0: राईट. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 झाली आहेत.

0: पुणे विविध भारती 101 FM वर आता ऐकूया कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: एवल्या एवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 81

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं गीत, स्वर आशा भोसले यांचा.

0: या गीताबरोबरच हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वर. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील

0: काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगी आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
1: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्यासमोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडो किंवा पेढेगाठी जोडो म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिऱ्याची जोडवी. शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
0: बरीच डिझाईन, हा
1: ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवा आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेचे मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजण हा नटण्याकरताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्याकरताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं. जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, खुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
0: बरोबर.
1: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
0: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असते.
1: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
0: अरे वा.
1: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅमवरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
0: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: I am Fee Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदार

0: ना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: आजचा विषय आहे हेल्थ इन्शुरन्स. अगदी महत्वाचा विषय आहे आत्ताच्या काळामध्ये, जेव्हा आपल्याला अनेक हेल्थ इश्यूजला फेस करावं लागतं. या सगळ्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स कसं काम करतो, का गरजेचा?
1: आपण म्हणतो ना मॅडम, आरोग्य हेच धन आहे. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपली रिस्क कव्हर व्हावी याच्यासाठी काढायची. याच्यासाठी आरोग्य उत्तमच राहिलं पाहिजे. जरी पॉलिसी घेतली तरी हॉस्पिटलाइज व्हायची गरज नाही पडली पाहिजे. सो आता वैद्यकीय महागाई ही वाढत चाललेली आहे, ह्याच्यात अनिश्चितता आहे. याचं पर्सेंटेज इन्फ्लेशनचं काय आहे हे मांडणं अवघड आहे. आजच्या काळात एखादा गंभीर आजार किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया जर करायला लागली तर मध्यमवर्गीय कुटुंबांची आयुष्यभराची पुंजी ही संपवू शकते. आरोग्य विमा हा खर्च नाही तर तुमच्या बचतीचे रक्षण करणारे सुरक्षा कवच आहे. सो लवकर सुरू करा, कमी प्रीमियम भरा, हे हेल्थ इन्शुरन्सच्या वयाच्या बाबतीतलं महत्व आहे. तरुण वयात जर आपण विमा घेतला तर कमीत कमी प्रीमियम लागतो, वेटिंग पिरियड लवकर संपतो, किंवा आजार झाल्यावर विमा घेण्यापेक्षा निरोगी असताना विमा घेणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं. पॉलिसी घेताना काय बघितलं पाहिजे, व्हॉट आर दी की फीचर्स, क्लेम सेटलमेंट रेशो त्या कंपनीचा कसा आहे, कॅशलेस सुविधा ही कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या जवळच्या एरियात दिलेली आहे, आणि ते हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आहेत की नाही हे चेक करणं पण गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो की मी हॉस्पिटलाइज होणार आहे, माझं सम अश्युअर्ड हे 5 लाखाचं आहे. जनरली इन्शुरन्स कंपन्या असं सांगतात की 1% सम अश्युअर्डच्या तुम्ही रूम अवेल करू शकता, म्हणजे 5,000 रुपयांची रूम अवेल करू शकता. नो क्लेम बोनस आपला आणि त्याचं रिस्टोरेशन हे कसं होतंय याचाही विचार होणं गरजेचं आहे. म्हणूनच योग्य विमा, योग्य रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, त्याच्यासाठी प्रीमियमचा विचार न करता तो आपल्या बॅलन्सशीटमध्ये खर्च म्हणून कसा दाखवता येईल आणि आपलं आयुष्य सुखरूप कसं राहील, आपल्या इन्व्हेस्टमेंटला लावण्याची गरज कशी पडणार नाही, हेच हेल्थ इन्शुरन्सचं खरं तत्व आहे. जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स कव्हरेजचा आणि पॉलिसीचा विचार करतो तेव्हा.
0: वा, क्या बात है. या अमूल्य सल्ल्याबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 8 वाजले आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगोमधील इबोला साथीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 204 पोहोचली आहे. काँगो आणि युगांडा व्यतिरिक्त या खंडातील आणखी काही देशांनाही इबोला विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रेडक्रॉस संस्थेच्या 3 स्वयंसेवकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला. भारतीय अमेरिकन काँग्रेस सदस्य अमी बेरा यांनी ट्रम्प प्रशासनाच्या नवीन स्थलांतर धोरणावर तीव्र टीका केली आहे. या धोरणामुळे अमेरिकेत कायदेशीररित्या राहणाऱ्या अनेक ग्रीन कार्ड अर्जदारांना देश सोडून परदेशात प्रक्रिया पूर्ण करायला भाग पाडलं जाऊ शकतं. त्यामुळे हे धोरण कुटुंबीय, कामगार आणि

0: अमेरिकन अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारं आणि हानिकारक असल्याचं बेरा यांनी म्हटलं आहे. स्थलांतरितांचे समर्थक गट आणि डेमोक्रॅटिक खासदारांच्या मते प्रक्रियेदरम्यान अर्जदारांना देश सोडण्यास भाग पाडल्यास कुटुंब विभक्त होऊ शकतात, कारकिर्दीमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि नोकरशहांसाठी अनिश्चितता निर्माण होऊ शकते. अमेरिकेतील भारतीय नागरिक विशेषतः H-1B व्हिसाधारक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रलंबित अर्ज मोठ्या प्रमाणात आहेत आणि अर्जांवर प्रक्रिया होत असताना देशात राहण्यासाठी अनेक जण ॲडजस्टमेंट ऑफ स्टेटसच्या तरतुदींवर अवलंबून असतात. USCIS चे प्रवक्ते झॅक कालर यांनी या धोरणाचं समर्थन करताना सांगितलं की प्रशासन कायद्याच्या मूळ हेतूकडे परत जात आहे. यापुढे अमेरिकेत तात्पुरता राहत असलेला आणि ग्रीन कार्ड इच्छुक परदेशी नागरिकाला अपवादात्मक परिस्थिती वगळता अर्ज करण्यासाठी आपल्या मायदेशी परत जावं लागेल, असं कालर म्हणाले. या बदलामुळे व्हिसाची मुदत संपल्यानंतरही जास्त काळ राहण्याला आळा बसेल आणि स्थलांतर यंत्रणेवरील ताण कमी होईल असा अमेरिकी प्रशासनाचा दावा आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 25° सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 8:03 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमेश अणावकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांना.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
0: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे. प्रतिमा.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: श्रोते हो, आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरातलं गीत. स्वरबद्ध केलंय माधुरी नाईक यांनी. शब्द आहेत जयवंत साळगावकर यांचे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
5: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत. स्वरबद्ध केलंय श्रीकांत ठाकरे यांनी. शब्द आहेत वंदना विटणकर यांचे.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
4: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्या

0: च्या शुभ क्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
1: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय?
2: अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना.
1: अकाउंट्स इकॉनॉमिक्स OCM SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436 8793489436 निंबाळकर तालीम चौक सुजाता मस्तानी जवळ सदाशिव पेठ पुणे.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आत्ता आपण ऐकलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीतकार दशरथ पुजारी. अशा सुमधूर भक्तिमय गीतांचा आस्वाद घेत राहूया तत्पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: छोट्या मित्र मैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वसंत निनावे यांचं गीत रामदास कामत यांच्या स्वरात, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं,
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्हीव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20,
1: 7823 84 1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती? जवळचं ठिकाण आहे का कुठे? कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम, अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
4: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
5: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
0: संपर्क 96 899 11 240,
5: 9689 11 240.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
3: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट।
4: लिक्विड सोप, फिनाइल डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट।
3: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट। विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड। दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता।
5: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बबनराव नावडीकर यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं एक लोकप्रिय गीत।

0: ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांचा आस्वाद घेत राहूया. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, जशास तसे या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं त्यांच्या स्वरातलं गदिमा गीत आता ऐकूया.

वय तुझ 14 लहान पोर 14 वय तुझ 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लचक न्यारी लचक न्या

बोरा तुझा रंग लुसलुशी चांग बोरा तुझा रंग लुसलुशी चांग ओठांची ठेवण तांबडी भडक तांबडी भडक।

गालावरती माझ्या उठातशी माझ्या उठातशी पक पक पक पक पक पक पक पक पक पक तुझ्या गालावरती माझ्या उठातशी माझ्या उठातशी.

श्रोते हो, आता ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं गीत, चित्रपट वैभव.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी.

0: धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
0: 7823 84 1120.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
7: संपर्क 9689911240।
6: 9689911240।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया रेखा डावजेकर यांच्या स्वरातलं एक खास गदिमा गीत.

0: श्रोते हो, या अबाल वृद्धांच्या लाडक्या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:58 होत आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. कर्करोग विरुद्ध लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालयं, कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग महत्वाचा असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत आरोग्यसेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत बोलत होते. कर्करोग तपासणीसाठी सुरू असलेल्या व्हॅनद्वारे आतापर्यंत 3 कोटींपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. समाजातील काही रूढी परंपरांमुळे आजही पतीचं निधन झालेल्या महिलांना अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जातं. अशा महिलांमध्ये आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण होण्याच्या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाणभेटीचा कार्यक्रम नुकताच झाला. उपेक्षित महिलांना सन्मानानं उभं राहण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे प्रतिलिटर 87 पैशांची तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांची वाढ केली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचण निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. परिणामी गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. नांदेड शहरातील देना बँक परिसरातील एका दुकानातून स्थानिक गुन्हा शाखेनं 14,04,000 रुपये किमतीची 703 धारदार शस्त्र जप्त केली आहेत. या प्रकरणी दुकान मालकाविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबाला वेळ देऊन कुटुंबातील प्रत्येकाशी संवाद साधणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन BAPS स्वामीनारायण संस्थेचे विद्वान संत पूज्य शील निधीदास स्वामी यांनी केलं आहे. ते काल पुण्यातील सेवा प्रबोधिनी संस्थेच्या व्याख्यानमालेत संस्कार, कुटुंब प्रबोधन आणि स्वबोध या विषयावर बोलत होते. यावेळी प्रबोधिनीच्या संकेतस्थळाचं उद्घाटन स्वामीजींच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ प्रवीण दबड घाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉक्टर मिलिंद जगताप, ब्रिजेशभाई पटेल यावेळी उपस्थित होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.

0: आशा भोसले यांच्या स्वरातल्या या बहारदार गीताचे शब्द आहेत कवी गीतकार शांताराम नांदगावकर यांचे. आजच्या या कार्यक्रमात आपण रसिका श्रोतांच्या मनात कोरल्या गेलेल्या त्यांच्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती.
1: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: खरच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95.

0: 24-25-59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: शांताराम नांदगावकर यांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती.

कळे मज सदा जागणे, नाथांच्या कीर्तनात रमणे, माझी मिणमिण नकळत मिळते त्यांच्या दिव्य प्रकाशी, का उगा पतंगा जळसी. कोवळ्या वयामध्ये हा प्रगल्भ विचार विलक्षणच आहे की नाही. शांताराम नांदगावकर यांनी रचलेली बालगीतं ही सुद्धा केवळ यमक जुळवलेली बडबड गीतच नसून बोध करून देणाऱ्या अर्थपूर्ण रचना आहेत. बाहुलीचं लगीन झोकायत लागलं या गाण्यातून समाजाचं चित्रण दिसतं, तसंच ससा कासवाच्या गीतातून निजला तो संपला हा मोलाचा संदेश मिळतो. आता या गाण्यातच बघा, त्यांची कल्पना इतकी उंच भरारी घेते आणि आपल्याला थेट चांदोबा गुरुजींच्या शाळेची सैर करून आणते. पौर्णिमा ते अमावस्येला होत जाणारा गतीतला बदल, ग्रह उल्का यांचं रंजक वर्णन रसिकांना चकित करतं. ऐकूया तर अद्भुत रस प्रकट करणारं त्यांचं हे गीत, स्वरबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: श्रोते हो, आपल्या भारतामध्ये आबाल वृद्धांना खिळवून ठेवणारं काही असेल अर्थात संगीतानंतर, तर ते म्हणजे क्रिकेट. काळाबरोबर क्रिकेटचं स्वरूप बदलत जातंय आणि जनमानसात त्याची लोकप्रियता वाढतेच आहे. पण या क्रिकेटकडे नुसतं खेळ म्हणून न पाहता त्यातून उलगडणारा माणसाचा जीवनपट नांदगावकरांसारख्या एखाद्याच प्रतिभावंताला स्फुरतो. क्रिकेटची जीवनाशी सांगड घालणारं हे गीत ऐकूया. हे गीत गायलंय क्रिकेट हेच जीवन असणाऱ्या तडफदार फलंदाज सनी अर्थात सुनील गावस्कर यांनी. ऐकूया हे लोकप्रिय गीत.

हात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी, नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती, खांद्यावरती, फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93 56 360 175।

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
4: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरजाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
5: जपूरजा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
6: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल 0 होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या.

0: तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: शांताराम नांदगावकर यांनी 70+ जास्त चित्रपटांसाठी गीतरचना केली. अनेक चित्रपटातील गीतं आजही रसिकांच्या ओठावर आहेत. चित्रपटसृष्टीत शीघ्र कवी म्हणून त्यांची ख्याती होती. कथानकाला साजेसं चालींवर बेतलेलं सोप्या शब्दातील पण मनाला भिडणारं गीत हे त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य. मन ताजतवानं प्रसन्न करणारी प्रेमगीतं रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. ऐकूया असंच एक सदाबहार प्रेमगीत, स्वरबद्ध केलंय अशोक पत्की यांनी, स्वर अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांच्या प्रतिभेचं अलौकिक उदाहरण म्हणजे हे विरहगीत. आर्त आणि उत्कट भाव प्रकट करणारं हे गीत सुरांना साथ घालतं. याचं संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुप्रसिद्ध गायक अचित कडकडे यांचा.

0: श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांच्या गीतांनी बहरलेला हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विश्वनाथ बागुल यांच्या स्वरात जगदीश दळवी यांचं पद, संगीत विश्वनाथ मोरे यांचं, नाटक लावणी भुलली अभंगाला.

उना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणा आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणा आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: पुलिस
2: मिस सीमा।
1: हाँ बोलते हैं।
2: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा नाहीतर घरी येऊ। हा
1: पण का मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या वाचाल।
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
3: हॅलो मम्मा।
1: हाय।
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालीमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती.

0: मी पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे सक्रिय जीवन.
1: आता ऐकूया शांता शेळके यांचं पद. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. नाटक हे बंध रेशमाचे.

मेघमल्हार नाटकातलं पद आता ऐकूया. स्वर डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा, रचना विद्याधर गोखले यांची, संगीत पंडित राम मराठे यांचं.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
4: ठेवला
5: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI

0: सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा।
2: काय काकू आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमो स्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
8: श्रोते हो, आता ऐकूया विश्वनाथ बागुल यांच्या स्वरातलं प्रीती संगम या नाटकातलं पद, संगीत वसंत देसाई यांचं आणि रचना प्रल्हाद केशव आत्रे यांची।

0: आहे का कार्यक्रमाविषयी?
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
0: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ
0: श्रोते हो आता ऐकूया संन्यस्त खडग या नाटकातलं पद पद आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं संगीत वझेबुवा यांचं आणि स्वर आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा

0: याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:58 झाली आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इराणनं हुरमुझची समुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली आहे अशी घोषणा केली. मध्यस्थ देश अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार करत आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर शांतता कराराची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले. मात्र शांतता प्रस्तावामध्ये हुरमुझची समुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा समावेश आहे या ट्रम्प यांच्या विधानावर इराणनं आक्षेप घेतला आहे. तसंच हा संभाव्य करार झाला तरीही हुरमुझची समुद्रधुनी इराणच्या नियंत्रणाखालीच राहील असं इराण सरकारनं सांगितलं. नाशिक शहरातील TCS मधील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नाच्या प्रकरणी नाशिक इथल्या न्यायालयात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मतीन पटेल, निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या 4 आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असल्याची माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख संदीप मिटके यांनी दिली आहे. तसंच या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या आणखी 7 ते 8 व्यक्तींविषयीची अतिरिक्त दोषारोपपत्र पुढील 3 ते 4 दिवसात दाखल केली जाण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये कपुरथला तुरुंगातल्या कोठडीमधल्या कैद्यांमध्ये काल रात्री उशिरा हाणामारी झाली. या धुमाकुळात तुरुंगातील काही सुविधांचं नुकसान केल्याचा आरोप आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झालं. तणाव टाळण्यासाठी तुरुंगाच्या आत आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी 6 मे 2026 रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 1 जून 2026 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून 18 जून 2026 रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या जागेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:00 आता ऐकूया आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला सक्सेस
7: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
9: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे CEO किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
10: नमस्कार मॅडम.
9: आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ज्यांना सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल तर ऑफलाईन पद्धतीने ते कशा प्रकारे सुरू करता येतात आणि कंपनी त्यांना कशी मदत करते. पण आता ज्यांना ऑनलाईन क्लास सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी ही मदत कशा प्रकारे होते, ते कशा प्रकारे या गोष्टी सुरू करू शकतात.
10: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी ऑनलाईन स्वरूपामध्ये पण घेता येते. म्हणजे एखादी पदवीधर महिला आपल्या अगदी घरातून हे क्लासेस घेऊ शकते. आपल्याकडे एक चांगला अँड्रॉइड मोबाईल आणि वायफाय कनेक्शन असेल तर हे क्लास आपण सहजरित्या सुरू करू शकतो. म्हणजे जसं की ऑफलाईन मध्ये बेंचेस किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते तसं ऑनलाईनला गरज असत नाही.
9: ओके.
10: ऑनलाईन मध्ये त्याला कंपनी प्रथम टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड करते. त्या व्यक्तीला टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड झाल्यानंतर त्याला सेल्स ट्रेनिंग देते. म्हणजे पालकांशी आपण कसं संवाद करायचा, पालकांना आपण लाईव्ह डेमो

0: कसे दाखवायचे याची प्रॅक्टिस देखील आमचे ट्रेनर करून घेतात. त्यानंतर त्यांना आपण कॅम्पेन एक रन करतो आणि त्या कॅम्पेनच्या माध्यमातून आपण त्यांना इंटरेस्टेड पालकांचे नाव नंबर कंपनीज प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅम्पेन मधून आपण जर त्यांना 30 मुलांच्या इन्क्वायरी प्रोव्हाइड केल्या आणि आपण असं म्हणू की 30 मधून 20 पालकांनी नाही घेतलं तर 10 पालकांनी जरी ऍडमिशन घेतलं तरी त्याची पहिली बॅच सुरू व्हायला मदत होणार आहे.
1: बरोबर.
0: आणि ती 10 मुलं त्याच्या पहिल्या बॅचला ऍडमिशन होणार आहेत. ज्या पद्धतीने कंपनीने त्याला सुरुवातीच्या लीड्स प्रोव्हाइड केल्या त्याच पद्धतीने कंपनी त्याला डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट प्रोव्हाइड करते.
1: ओके.
0: आणि पुढील आठवड्यामध्ये सुद्धा कंपनीने एक कॅम्पेन म्हणून सिस्टीम केलेली आहे, ती पुढे आपण सविस्तर त्यांना सांगू. तर त्याच्या माध्यमातून ते पुढच्या पण परत 30 लीड्स त्यांना आठवड्याभरामध्ये मिळू शकतात. त्या 30 मधून परत 20 जणांनी नाही केलं, 10 जणांनी ऍडमिशन केलं तरी आणखीन 10 ऍडमिशन होणार आहेत. असं घरातूनच ते 20 ते 30 मुलांची ऑनलाइन बॅचेस
1: सुरू करू शकतात.
0: त्या विद्यार्थ्याला जे काही किट पाठवायचं आहे, मटेरियल पाठवायचं आहे, तो सपोर्ट सुद्धा त्याला हेड ऑफिस मधून दिला जातो. विद्यार्थ्याच्या घरपोच ऑनलाइन मध्ये किट पाठवलं जातं, त्याचा ट्रॅकिंग आयडी त्या फ्रँचायझी ओनरला वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आणि कम्प्लिटली घरातून बसून हे सर्व गोष्टी होऊ शकतात.
2: नक्कीच, याबद्दल अजूनही माहिती जाणून घेऊयात. पण श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8888561670. पाटील सर, आता ज्या व्यक्ती ऑनलाईन फ्रँचायझी घेतात तर त्यांना ऑनलाईनच्याच माध्यमातून ऍडमिशन होऊ शकतात का?
0: हो, नक्की होऊ शकतात. कारण की आता गेले 2 ते 3 वर्ष हे आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत कोरोनापासून. आता या वर्षी तर तब्बल 7 ते 8 हजार विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. त्यामध्ये अगदी पुणे असेल, मुंबई, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद अशा विविध भागातून ऑनलाईन मध्ये आपल्याकडे ऍडमिशन आज होत आहेत. मला सांगायला आनंद होईल की आपल्या आता पुण्यामधून पूजा सलगर मॅडम आहेत, शीतल कदम मॅडम आहेत, अश्विनी फडतरे मॅडम आहेत, अमृता अडसूळ मॅडम आहेत, अश्विनी पिसे मॅडम आहेत, यांनी तर गेल्या वर्षी किंवा एका वर्षामध्ये 100-100 ऍडमिशन ऑनलाईनच्या माध्यमातून केलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईनसाठी सुद्धा कंपनीचा सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. त्यांना कंपनी स्वतःच लीड्स मिळवून देत असल्यामुळे त्यांना ऍडमिशन करायला कुठेही जावं लागत नाही. आणि ज्या भागामध्ये एखादी जागा घेऊन एखाद्याला पॉसिबल नाहीये किंवा एखाद्याच्या मिस्टरांचा असा जॉब असेल की त्यांची बदली वगैरे होऊ शकते तर त्यांना ऑनलाईन हे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे.
2: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8888561670. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो अशी काही केस?
6: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्स रे केला, फुफ्फुसाचा एक्स रे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्याची थुंकी तपासली, हे सर्व तपासल्या

नंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाची संबंधितच होता. आणि त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का. तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का, तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का, तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे

0: काळी ताप येतो का? तर हो, ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो, ह्याचं निदान कन्फर्म झालं.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
0: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
1: अच्छा.
0: तर असं नसून 80-90% ट्युबरक्युलोसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्युलोसिस, ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात, हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो.
1: अच्छा.
0: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
1: ओके.
0: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्युलोसिस आहे शोधून घेऊ शकता, आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
1: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
0: अगदी बरोबर.
1: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
5: नमस्कार.
4: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
5: श्रोते हो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्या वेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
4: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थी

0: विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
1: 1999 साली ज्यावेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली. मला आठवतं त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 99 ते 2006, आणि 6 ज्यावेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
0: बापरे.
1: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातनं हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 जाणता राजाचा कार्यक्रम आम्ही बीकेसीच्या ग्राउंडवरती मुंबईला हुज हु अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001 कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002 जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अनेक्स मध्ये आम्ही जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
0: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईट अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले गया.
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
0: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
0: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
7: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 स्क्वेअर फीट आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 स्क्वेअर फीट आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोम मध्ये सेंच्युरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट

0: झालेलं आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझं जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
1: बरोबर.
0: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे. मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे. पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजची आवडतील, काही गोष्टी कुकाची आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
2: म्हणूनच हो एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777703. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा. पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना.
0: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माय स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाइप करताना आम्ही क्वांटिटीचं टाइप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो. त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचे शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटे आहेत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
2: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156777703, 9156777703, 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
5: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी, असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व

ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांबं किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन दोन लाईन तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे 10:26 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत हेच माझं माहेर या चित्रपटातलं. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिले अशोक पदकी यांनी आणि गायले अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

0: श्रोते हो, हे गीत होतं हेच माझं माहेर या चित्रपटातलं. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी आणि गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. आता यानंतरचं गीत आहे जावयाची जात या चित्रपटातलं, जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांच्या स्वरात. ऐकूया.
1: हे चैत पुनवसा जरी लईला जरी उगवली दिवसा ढवळ्या कशी, सूर्याचं बघुनी रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी. हो असं काहीतरी अखरीत घडलं ग.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता जावयाची जात या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, ज्याला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी आणि गायलं होतं जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकता आज सकाळी 10:50. ह्या आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आता ठीक 10:35. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम युटिलिटी विंडो आणि त्यानंतर 10:40 बापूज सर्व्हिसेस हायजीन मनमोकळ्या गप्पा आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
2: हॅलो रवी, काय करतोयस?
3: अरे आज काय बाबा, सुट्टी. मस्त बाल्कनीत बसलोय, गरम गरम कॉफी घेत पुस्तक वाचत बसलोय.
2: बाल्कनीत बसून पुस्तक वाचतोयस? आणि तुझ्या घराजवळून दिवसभर जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजाचं काय?
3: ट्रॅफिकचा आवाज? युटिलिटी विंडोज मुळे आता ट्रॅफिकचा आवाज इतिहास जमा झालाय.
2: युटिलिटी विंडोज, हे काय आता नवीनच?
3: अरे हायवे, मेन रोड, रेल्वे ट्रॅक जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक वरदानच आहे युटिलिटी विंडोज. एकदा युटिलिटी विंडोज घरी बसवल्यावर ढोल ताशांचा आवाज असो किंवा ट्रक्सचा, तुम्हाला त्या आवाजाचा त्रास अजिबात होणार नाही.
4: साऊंड, हीट आणि वॉटर प्रूफ अशा सर्व गुण संपन्न युटिलिटी विंडोज चं प्रात्यक्षिक बघायला आजच आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. त्यासाठी फोन 7745077177. आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या.
3: युटिलिटी विंडोज लागे जिथे, शांतता लाभे तिथे.
1: श्रोते हो नमस्कार. युटिलिटी विंडोज तर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. युटिलिटी विंडोजचे संस्थापक हेमंत बिबेकर हे आज आपल्या बरोबर आहेत. बिबेकर हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, तसंच ते टेक्नोक्रॅट आहेत. खिडक्यांच्या निर्मितीचा 25 वर्षांहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. जगभरातल्या खिडक्यांच्या टेक्निकल ड्रॉइंगचा अभ्यास आणि संशोधन करून भारतीय घरांसाठीच्या खिडक्यांच्या डिझाईन त्यांनी तयार केलेल्या आहेत, तसंच खिडक्यांच्या निर्मितीमध्येही ते काम करतात, आपल्याशी संवाद साधतायत. हेमंत बिबेकर, नमस्कार सर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
5: नमस्कार
1: सर. साऊंड आणि वॉटर प्रूफ खिडक्यांची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील?
5: कुठलीही विंडो हे 100% साऊंडप्रूफ होऊ शकत नाही, कारण ती ओपनेबल असते. कुठलीही विंडो हे 85% म्हणजे 85% आवाज कमी करू शकतो. आवाज ट्रॅफिकचा असू देत, ढोल ताशांचा असू देत, फटाक्यांचा असू देत, कुठल्याही प्रकारचा आवाज असू देत, हा 85% ब्लॉक होऊ शकतो आणि घरामध्ये पूर्णतः शांतता तुम्हाला दिसेल, इतके हे रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट आहे. वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ म्हणायचं की विंडो जर बंद केली तर हल्ली कसं आहे की धूळ नंतर पाणी ह्यातमध्ये शिरतं, तर विंडो सुद्धा हल्ली डस्टप्रूफ वॉटरप्रूफ व्हायला लागले आहेत की विंडो बंद केल्यावरती तुम्हाला महिनोगिनती आतमध्ये धूळ सापडणार नाही, इव्हन पाण्याचा थेंब सुद्धा आतमध्ये येणार नाही. अशा प्रकारच्या विंडोज आमच्याकडे उपलब्ध आहेत.
1: नक्कीच, बऱ्याच वेळेला आपण बघतो की घराच्या खिडक्या जरी बंद असल्या तरी घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूळ येते, किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये खिडक्या बंद केल्या तरी घरामध्ये पाणी येतं. पण युटिलिटी विंडोज ह्या अशा पद्धतीच्या विंडो आहेत की यामुळे धूळ आणि पाणी हे घरामध्ये येत नाही. सर, जनरली आता आपण चर्चा केली की धूळ आणि पाणी साध्या खिडक्यांमधून आत येते.

0: येत असतं. तर ते आत येण्याची काय कारण सांगता येतील आपल्याला?
1: याला मुख्यत्वे विंडोंचं डिझाईन, त्यात कुठली टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे त्याचा हा मुख्य कारण ती आहे. मी अभिमानानं सांगतो की युटिलिटी विंडोज भारतामधली प्रथम अशी कंपनी आहे की जी स्वतः विंडोज मॅन्युफॅक्चरिंग करते. उर्वरित लोक एक तर फॅब्रिकेटर्स आहेत किंवा फ्रँचायझी होल्डर्स आहेत, पण युटिलिटी विंडोज हे स्वतः उत्पादन करते. यांचे रोलर्स, बेरिंग्स, लॉक्स, उलपाईल सगळं आमच्या स्वतःच्या डिझाईननुसार तयार होतं. आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे आमच्या विंडो ह्या साऊंड रजिस्टंट, हीट रजिस्टंट, डस्टप्रूफ अँड वॉटर ड्रेनेज अरेंजमेंट्स त्याच्यामध्ये घेतो. कारण आम्ही हे विंडोज तयार करताना टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केला गेलेला आहे.
0: युटिलिटी विंडोजमध्ये हव्या त्या आकारात आणि हव्या त्या रंगामध्ये खिडक्या तयार करून मिळतात. 250 पेक्षा जास्त कलर शेड इथं उपलब्ध आहेत. अनेकदा विविध ठिकाणी खिडक्या बसवताना विविध तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो. युटिलिटी विंडोज हे स्वतः खिडक्यांच्या निर्मितीमध्ये काम करत असल्यानं अशा सर्व तांत्रिक अडचणी सोडवण्याची अनेक सोल्युशन्स ही युटिलिटी विंडोजकडे उपलब्ध आहेत. श्रोते हो, आपल्याला त्रासदायक असलेल्या सर्व आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमच्या भांडारकर रस्त्यावरील एक्सपिरियन्स सेंटरला अवश्य भेट द्या. त्यासाठी आम्हाला संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 77450 77 177 77 450 77 177. श्रोते हो, आमची वेबसाईट utilityWindows.in लाही अवश्य भेट द्या. श्रोते हो, त्रासदायक आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजची आणखी माहिती घेण्यासाठी भेटूया या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.

0: वॉटर क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98221913 20 9822191320।
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन।
3: श्रोते हो नमस्कार, मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत पाणी आणि पाणी साठवण्याची जागा याबद्दल। याविषयी बोलायला आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीन चे संचालक संदीप पोद्दार सर। नमस्कार संदीप सर।
4: नमस्कार।
3: मी आता म्हणलं तसं की पाणी आणि पाणी साठवण्याची जागा हा उन्हाळ्यातला एक खूप महत्वाचा विषय आहे, तर या सगळ्याबद्दल किंवा टाक्यांची स्वच्छता आणि टाकी सर्व्हिसिंग ज्याला आपण म्हणू या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: आता स्वच्छता आणि पाण्याचा वापर अशा दोन्हीचं चॅलेंज आपल्याला सध्या येतो या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये। आता आपण जसं म्हणतो की रुटीन बेसिसवरती गाड्या स्वच्छ करणं आणि आपण जर तेच पाणी वापरलं गाड्यांसाठी तर आपल्याला वापरण्याकरता पाणी कमी मिळू शकतं त्याच्यामध्ये, तर ते किती त्याचं आपण याच्या आधी पण आपण जनजागरण अभियान घेत होतो की पाणी आणि आरोग्य, तर त्याच्यामध्ये हा आपण विषय घेतला होता की आपल्याकडे मुळातच पाणी कमी असल्यामुळे नित्यनियमित आपण जर गाड्या स्वच्छ केल्या तर आपल्याला वापरण्याकरता पाणी मिळणार नाही। बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या पार्किंगमध्ये गाड्या असतात त्या नित्यनियमित स्वच्छ केल्याच जातात, तो एक असा एक रुटीन असतो। आपण असं आधी पण सांगितलं होतं की वापरण्याकरता पाण्याला महत्व दिलं ना आणि ते आपण फक्त जेव्हा नाही वापरत तेव्हा आपण ठेवलं तर ते गाड्या स्वच्छ राहू शकतात, तर त्यातला हा महत्वाचा मुद्दा आहे। कारण स्वच्छता आणि पाण्याचा वापर हाच कळीचा मुद्दा आहे आत्ताचा जो आहे, तो आपल्याला वापरण्याकरता पाणी नाहीये पण स्वच्छता करता वापरायचं का, असा एक तो कळीचा मुद्दा उपस्थित होतो त्याच्यामध्ये। तर मी असं म्हणतो की प्राधान्य आपण सध्या वापरण्याकरता देऊ, पिण्याकरता देऊ आणि शेवटी स्वच्छता करता का देऊया, तर हे दोन आता जे महत्वाचे हे आहेत तर त्याच्याकरता गरज जास्त आहे त्याच्यामध्ये, तर हे आपण जास्त मेंटेन करणं अपेक्षित आहे। आणि जसं मग अशी मी म्हणलं की आपल्याकडे हा जो काळ आहे हा सर्व्हिस करण्याचा किंवा सेवा घेण्याचा काळ आपण असं म्हणू शकतो, काहीतरी पाणी कमी असतं मग कुठल्याही जे सर्व्हिस

0: करायला पाहिजे. तर आपले जे टाके असतात त्याची स्वच्छता, मग त्याच्यातले पाईप, मग त्यानंतर त्यातले पंप, की आपण ते सर्व्हिस केला की तो आपला पूर्ण वर्षभर आपल्याला तो छानपैकी सर्व्हिस देऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर लेवल कंट्रोलर, जे पूर्वी आपण जसं मॅन्युअली ऑपरेट करायचो पंप चालू बंद करणं, तर आता नवीन पद्धतीमध्ये लेवल कंट्रोलचा उपयोग आपण करतो की तो नित्यनियमित तो कंट्रोल करतो आपलं पाणी जे आहे ते, तर त्याचं सर्व्हिसिंग करणं, त्याचे जे काही सेन्सर्स असतात बऱ्याच वेळा, तर तिथं दुर्लक्ष होतं आणि पाणी वाया जातं त्या त्यावेळेस कारण ते खराब असल्यामुळे. तर आता ही ती वेळ का, तर आता तसंही पाणी कमी आहे, हातात वेळ आहे, तर आपण तो जर त्याचा विनियोग केला तर आपण या तीन याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपण ते मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर तुमची झाकणं आहेत. आता तुम्ही जर पाहिलं की बऱ्याच ठिकाणी लोखंडी झाकणं, सिमेंटची झाकणं ही बसवली जातात
1: पाण्याच्या
0: टाक्या,
1: पण त्याचेही वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात.
0: नक्कीच आहेत.
1: ते काय आहेत ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट आहेच, पण त्याआधी एक ब्रेक. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com.
0: आता तुम्ही बघितलं ना की बऱ्याच ठिकाणी लोखणी झाकणं असतात तर त्याला गंध चढतो.
1: ओके,
0: तर आपण ते कधीतरी बदलायला पाहिजेत. नाही बदल केला गंध सगळ्या टाकीत उतरतो. टाक्यांसाठी पैसे खर्च करून टाक्या स्वच्छ केल्या जातात, पण ते झाकणं जे आहे ते नंतर करूया.
1: ओके,
0: त्यामुळे असा जो काही नंतर करूया जो भाग आहे, तर मी असं लोकांना सांगतो की आता ती वेळ आहे, आपल्याला तसं प्रेशर कमी आहे, ठीक आहे, मान्य पाणी कमी म्हणण्यात, पण बाकीचे जे आहेत त्याच्याकरता आपण लक्ष देऊ शकतो, ज्याच्याकरता आपला उपयोग होऊ शकतो वर्षभर. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की झाकणं जड असतात तर ते पाणी ऐकणी बनण्याकरता ते जेव्हा आपण बघतो तर ते उडी राहतात. आणि आत्ताचा जो क्षण आहे ना की पाणी सगळ्यांना लागतं, पक्ष्यांना पण लागतं, बाकीच्या प्राण्यांना पण लागतं, तर माझं असं म्हणणं की त्या प्राण्यांना आपण आतून टाकीत काढण्यापेक्षा ते टाकीत जाऊ नये अशी आपण व्यवस्था केली तर त्याचा उपयोग जास्त होऊ शकतो. का तुम्ही जर बघितलं ती पक्षी, घार, मांजरी, उंदीर या सगळ्यांना देखील त्याची गरज पडते, जशी आपल्याला पाण्याची गरज पडते तशी. तर त्याच्याकरता मी असं म्हणतो की त्यांना तर गरज आहे मान्य आहे, पण तुमची झाकणं जर व्यवस्थित असतील, वेळच्या वेळी आपण जर मेंटेन केली असतील, टाकी स्वच्छ करताना बघितली असतील, त्याचं रिपोर्टिंग केलं असेल, तर आपण ते जर मेंटेन केलं तर या हे पडून तिथं जे काही अजून इन्फेक्शन तयार होऊ शकतं तर ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आता बऱ्याच ठिकाणी घार आणि हे जे काही प्रकरण आहे पक्ष्यांचं ते आढळून आपलं येतच नित्यनिमित्त, म्हणजे वास येतो ही तक्रार असते. म्हणजे कसं होतं की आपण न बघितल्यामुळे की आपण नंतर करूया टाक्या स्वच्छ, एखादा मेंबर आता नको सांगतोय, पण ते नंतर म्हणून राहून गेल्यानंतर मग ते पक्षी पडल्याचं पाणी पिण्याची वेळ येते.
1: याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. संदीप सर, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय की झाकणं टाक्यांची जी असतात पाणी साठवण्याच्या टाक्यांची, ती सुद्धा का वेळच्या वेळेला दुरुस्त करायला हवीत, कारण उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा त्याच्यात पक्षी पडतात किंवा बाहेरचे प्राणी असतात ते आलेले असतात आणि यातून होणारं इन्फेक्शन जास्त असतं.
0: त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं की तुम्ही जर नित्यनियमित आपण आता जसं वर्षभर सांगतोय की आपण त्याची कन्सिस्टंट, आपण त्यात कन्सिस्टंट असू किंवा आपण सातत्य ठेवलं, तर आपल्या या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देता येतं. टाकी स्वच्छ करणं हा तर महत्वाचा भाग आहेच. पाणी जसं बदलतं, पाण्याची क्वालिटी बदलते, तसं टाकी अस्वच्छ होऊन जातात. कमी दाबाने पाणी येतं असं आपला निरोप असतो. कमी दाबाने पाण्यानंतर ते जे पाईपातली जे काही घाण असते ती सगळी येऊन त्या टाकीमध्ये जाते आणि मग ते टाक्या अस्वच्छ राहतात. मग टाक्या अस्वच्छ म्हणजे आपण म्हणतो की आपण ते पहिले टाक्या स्वच्छ करूया त्याच्यामध्ये आणि नंतर आपण हे बघूया. पण नंतर म्हणण्यापेक्षा कुठली वेळ, तर हीच ती वेळ असते की आपण ते सगळं मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. जसे काही कंपन्या आहेत की त्यांचा आपल्याला रिपोर्ट येतो की बाबा या दोन गोष्टी तुमच्या खराब आहेत, म्हणजे एक सेन्सर खराब आहे, तुमचं पंप समजा नादुरुस्त आहे, तो आपल्या कळू शकतो. त्याचे जे फुटबॉल्स आहेत टाकीतले जे पाईप जिथून ते पाण्याचा उपसा होतो ते बऱ्याच वेळा गंजलेले असतात, ते तुटलेले असतात, फुटलेले असतात. तर आपण असं म्हणतो की ते तुम्ही दुरुस्त केले ना तर तुम्हाला ही सगळी जी काही स्वच्छता जी आहे त्यातला हा एक भाग म्हणून आणि आपण ते सातत्याने मेंटेन केलं तर आपल्याला त्या टाकीचा पूर्ण

0: न उपयोग करता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
1: बरोबर
0: माझं काय म्हणणं की आपण टाकी बांधली आहे, आपण तेवढा खर्च केला आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये,
1: तर पूर्ण उपयोग
0: ते बांधली आणि कोण लक्ष दिलं नाही, ते पक्षी पडलेलं आपण पाणी पितोय, फुटबॉल खराब आहे ते फिल्टर होत नाही पाणी खालून आतमरती जाताना, त्याला गंज चढलाय, ते गंज आपण कोणी बघतच नाही आहे, कारण आपण जाता येत नाही टाकीमध्ये म्हणून, पण जाता येत नाही म्हणून त्याचा जो काही एक दुसरा आस्पेक्ट आहे किंवा अॅडव्हान्टेज आहे.
1: किंवा या सगळ्यासाठी सोल्युशन म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: सोल्युशन असं की एजन्सीज ज्या आहेत ज्या या करू शकतात आणि त्या कटाक्षाने याचा तुम्हाला रिपोर्ट करू शकतात की तुमच्या अशी टाकीची परिस्थिती आहे,
1: बरोबर,
0: तर आपण लगेच त्याची देखभाल करू शकतो त्याच्यामध्ये. तर याच्याकरता ती स्वच्छता मोहीम असणं अपेक्षित आहे.
2: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मन मोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात बापू सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
4: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय?
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
3: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
4: घासते ओ, घासते.
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
6: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. सकाळचे ठीक 10:50 आणि 15 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात आता बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत N. दत्ता आणि गायक स्वर आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतलात FM 101 वरून. सकाळची ठीक 10:58 आणि 25 सेकंद झालीत. जाणून घेऊयात ठळक बातम्या.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार तसंच विविध मानाच्या पुरस्कारांचं वितरण मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात काल उत्साहपूर्ण वातावरणात झालं. इंटरनॅशनल थिएटर अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि साई दिशा प्रतिष्ठानमार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेते बोमन इराणी यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि मुंबई पोलीस दलाचे उपायुक्त बजरंग बनसोडे यांना रणनुंदार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या 125 आवृत्तीला आज पॅरिसमध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत नोवाक जोकोविच विक्रमी 25 ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या दिशेनं आपल्या मोहिमेचा प्रारंभ करेल. दुसरं मानांकन असलेला आणि 2024 स्पर्धेचा उपविजेता अलेक्झांडर झ्वेरेव तसंच 7वं मानांकन असलेला टेलर फ्रिट्झ देखील या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुष एकेरीमध्ये सहभागी होणार आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला जॅनिक सिनर उद्या मैदानात उतरेल तर महिलांच्या गटात कोको गॉफ आयर्ना सबालेंका देखील सहभागी होणार आहेत. पुरुष दुहेरीमध्ये भारताचा अव्वल मानांकन असलेला खेळाडू युकी भांबरी हा न्यूझीलंडच्या मायकल व्हिनस सोबत खेळेल तर एन श्रीराम बालाजी हा ब्राझीलच्या मार्सेलो डेमोलिनर सोबत खेळेल. अमेरिकेत कॅलिफोर्नियामधल्या गार्डन ग्रोव्हमधल्या एका एरोस्पेस प्लास्टिक कारखान्यात गुरुवारी मिथाईल मेथॅक्रिलेट असलेली एक साठवण टाकी जास्त गरम झाली आणि त्यातून हवेत वाफा पसरू लागल्या. अधिकाऱ्यांनी हे रसायन अत्यंत अस्थिर आणि विषारी तसंच ज्वलनशील असल्याचं म्हटलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या धोकादायक रसायनांची टाकी फुटू नये किंवा त्यातून गळती होऊ नये यासाठी अग्निशमन दलानं मोठी दुर्घटना टाळण्यासाठी बाहेरील तज्ज्ञांना पाचारण केलं. सध्या लॉस एंजेलिसच्या गार्डन ग्रोव्ह उपनगरातील हजारो लोकांसाठी स्थलांतराचे आदेश कायम आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचं ठीक 11:01 झालेलं आहे. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा आज आहे स्मृती दिवस. त्यानिमित्त आज या कार्यक्रमात त्यांची काही गीतं आम्ही आपणाला ऐकवणार आहोत. हे पहिलं गीत आहे ज्वेल थीप या चित्रपटातलं. SD बर्मन यांचं संगीत आणि गायक स्वर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर

0: डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक डीपी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रोडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रोडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रोडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: श्रोते हो, आता मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं फिर वही दिल लाया हूँ या चित्रपटातलं मजरूह यांचं गीत ज्याला संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
7: संपर्क 9689911240.
6: 9689911240.
8: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत मजरूह सुलतानपुरी यांची काही गीतं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मेरे जीवन साथी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती? जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे? अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूर झाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू

0: श्रोते हो, हे होतं यादों की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, जे गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. कार्यक्रमातली यानंतरची गीतं जाहिरात प्रसारणानंतर.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन.

0: गैलेक्सी आई हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय?
3: अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
4: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तिसरी मंजिल या चित्रपटासाठी RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत, जे गायलंय आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी.

0: श्रोते हो, आज आपण मजरूह सुलतानपुरी या गीतकारांनी लिहिलेली काही गीतं ऐकत आहोत आणि हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101 वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं काही क्षणात.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 9404598-93975,
3: वेबसाइट siddhivinayakcollege.org।
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कारवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत।

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत

0: जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत मजरूह सुलतानपुरी यांची काही गीतं. आज त्यांचा आहे स्मृती दिवस. आता हे आम्ही जे गीत आपणाला ऐकवणार आहोत ते आहे कुदरत या चित्रपटातलं. परवीन सुलताना यांचा स्वर आणि आर डी बर्मन यांचं संगीत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: श्रोते हो, कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया, जे आहे पाकिजा या चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि गुलाम मोहम्मद यांचं संगीत.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
4: श्रोते हो. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया समाधी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत, जे गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण ख्यातनाम गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही गीतं ऐकली आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांच्या पवित्र स्मृतींसाठी आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्राकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 11:58 झालेली आहेत. जाणून घेऊयात ठळक बातम्या.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. संघ लोकसेवा आयोग अर्थात UPSC द्वारे विविध पदांसाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवारांना upsc.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरात पाहून येत्या 12 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येतील. पश्चिम बंगालमधील फलटा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार देबांशू पांडा यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीच्या अखेरीत भाजपच्या पांडा यांना 9534 मतं मिळाली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस

0: काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांना 210 मतं मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार अब्दुल रझाक मोल्ला यांनी 225 मतं मिळवली. इतर उमेदवारांमध्ये सीपीआयएमचे शंभूनाथ कुर्मी यांना 448 मतं मिळाली. ही मतमोजणी एकूण 21 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मिशन म्हणजेच जी राम जी या अधिनियमाचा मसुदा पडताळणीसाठी केंद्र सरकारनं प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था किंवा संघटना या मसुदा नियमांवर आपल्या आक्षेप किंवा सूचना येत्या 21 जूनपर्यंत सादर करू शकतात, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव शहरात असणाऱ्या सुभाष नगर परिसरात सुरू असणाऱ्या कॉल सेंटरवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकला. या कारवाईत 21 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिका स्थित नागरिकांना डिजिटल अरेस्टची धमकी दिली जात होती. झारखंडमधल्या रांची इथं आयोजित फेडरेशन कप 2026 पंजाबच्या गुरिंदरवीर सिंग यानं धावण्याच्या स्पर्धेत 100 मीटर अंतर फक्त 10.09 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावलं. त्याच्या या यशाबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाज माध्यमावरून शुभेच्छा देऊन त्याचं अभिनंदन केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रुत हो या ठळक बातम्या आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आल्या.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12:01 आणि 20 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम. सादर करते कैलास शिंदे.
3: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोभासाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात आपला स्नेहांकित मी केला शिंदे अगदी मनापासून स्वागत करतो. सुरू करूयात आजचा फोन इन लोभासावा हा कार्यक्रम. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: नमस्कार कैलास सर. कार्यक्रम आकाशवाणी आणि विविध भारतीचे दोन्ही पण चांगले असतात.
0: नाव सांगा. नाव सांगा.
1: माझं नाव गोरख नानेकर.
0: गोरख नानेकर.
1: हो बरोबर. खरंच म्हणजे आज संध्याकाळची गोष्ट वगैरे कार्यक्रम एक नंबर कार्यक्रम असतात.
0: बर
1: कसं होतं माझं एक म्हणणं होतंय नभोनाट्य चालू करावा विविध भारतीला.
0: पण आपल्या आता माहितीच तो सांगतो की आपण संध्याकाळची गोष्ट एक कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अभिभाषणाचा कार्यक्रम असतो आणि त्याचबरोबर ती आपला हवा महल मध्ये जे आपण हास्य नाटिका प्रसारित करत असतो तर ते आहेच विविध भारतीला.
1: पण मराठी मधून काहीतरी माझ्या मते
0: विविध भारती केंद्राचा मुख्य हेतू जो आहे तो मनोरंजन असा आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त चित्रपट संगीत विषयक किंवा संगीत विषयक कार्यक्रम जे आहेत ते प्रसारित केले जातात. तर त्यामुळे त्या ठिकाणी आता सध्या तरी आपल्याला तसं नभोनाट्य प्रसारित करण्यासाठीची जी वेळ लागणारी अर्धा तास किंवा एक तास तशी उपलब्ध नाहीये. तर त्यामुळे आता तरी शक्य नाहीये. परंतु भविष्यात पाठीमागे पुढे जर असे काही बदल झाले तर आपल्याला तसं. आणि नाट्यरंग एक कार्यक्रम असतो आपला विविध भारतीचा आपल्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतो तर त्याच्यामध्येही छोट्या छोट्या नाटिका प्रसारित केल्या जातात.
1: बरोबर.
0: हॅलो.
2: हॅलो.

0: नमस्कार.
1: सौ शोभा अंकुश खोशे, मलकापूर तालुका परांडा, जिल्हा धाराशिव इथून बोलते.
0: बोला बोला, स्वागत कार्यक्रमात.
1: दररोज रेडिओचे कार्यक्रम ऐकतो. सकाळी केंद्र उघडल्यापासून चालूच असतो.
0: बर,
1: सगळी माहिती मिळती शेतीची, आरोग्याची. मन शांत ठेवायचं, कस वागायचं, कस काय, सगळी घर बसल्या माहिती मिळती. परत हवामानाचा अंदाज बघून आम्ही शेतीची कामे करतो. चिंतन खूप आवडत मला. कीर्तन, चिंतन दररोज, आजचा विचार. परत ही वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम.
0: ठीक आहे शोभाजी, फोन केलात आणि हा अभिप्राय कळवला, त्यासाठी आपले आम्ही आभारी आहोत. धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.
2: अनिल परदेशी.
0: बोला परदेशी.
2: हा, माझा पहिलाच कॉल लागलाय. हा, हे तुमचे कार्यक्रम आहे ते अत्यंत शुभ सुंदर आहे. दुसरी गोष्ट आहे की जी संध्याकाळची गोष्ट जो कार्यक्रम लागलाय ती आमच्या बालपणाची आठवण आली.
0: बर,
2: कारण काय, पहिले 9:30 वाजता पुण्यचंद्रावर नभुनाट लागायचा बघा.
0: बरोबर,
2: 30 वर्षापूर्वी.
0: हो हो,
2: तर आमच्या घरी म्हणजे आमच्याकडे रेडिओ होता, पाटलाचा रेडिओ होता. आम्ही 9:30 वाजता जाऊन पाठवतो रेडिओ ऐकायला.
0: बर
2: बर, सगळे उत्तम कार्यक्रम तुमचे. आणि आता जी परवीन चॅनलची मुलाखत आहे ती अत्यंत म्हणजे ऐकण्यासारखी आहे.
0: विशेष गीत गंगा अंतर्गत प्रसारित होत आहे ते अनेक भागांमध्ये.
2: त्यांच्या मिसेस आणि त्यांची.
0: हो हो,
2: सर्वच धन्यवाद.
0: फोन केला, अभिप्राय कळवला, त्यासाठी अनिल परदेशी यांचे खूप खूप आभार. हॅलो.
3: हॅलो, फोन इन लो बसा.
0: कार्यक्रम फोन इन लो बसावा. बोला.
3: हा, मी गुरुप्रसाद परदेशी बोलतोय.
0: गुरुप्रसाद
3: परदेशी.
0: अरे आज काय परदेशी लोकांनी सगळ्या धडाका लावलाय फोन करायच्या कार्यक्रमात.
3: अहो सर, मी आता 3 महिन्यानंतर फोन लावलाय.
0: नाही, आधीच्या अनिल परदेशी यांच्यावरती बोलणं झालं, त्यानंतर आता गुरुप्रसाद परदेशी असं म्हटलं.
3: सर, ते कार्यक्रम आहे ना रुपारी मुकटे मानकरी कुलकर्णी यांचा.
0: हो,
3: तो चांगला कार्यक्रम मालिका, छान एकदम.
0: बर बर.
3: आणि ते मॅडम नाही ना नीलम पटवर्धन यांच्या संस्कृतीच्या पाऊल खुना.
0: हो हो हो,
3: तो पण कार्यक्रम छान आहे सर, खूप आवडतो.
0: बर, कुठून बोलतायत गुरुप्रसाद परदेशी?
3: मी मंगळवार पेठेतून, पुण्यातून.
0: अच्छा, पुण्यातूनच बोलताय.
3: हो सर, मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात.
0: अच्छा,
3: चांगले असतात भजन वगैरे, ते रविवारचे कीर्तन खूप सर चांगलं वाटतं मला.
0: बर बर, केव्हापासून
3: कार्यक्रम पण ऐकतो मी. डॉक्टर पण कार्यक्रम ऐकतो सर, आरती पटवर्धन यांच्या.
0: बर बर बर, म्हणजे बालोद्यानपासून ते आता ज्येष्ठ नागरिकांच्या वयोगटापर्यंत आलाय, पण रेडिओ ऐकणं अव्याहत चालू आहे.
3: हो सर, माझा बिघडलेला रेडिओ पण मी ऐकतो सर रेडिओ, आम्हाला खूप प्रेरणा मिळते.
0: अच्छा, बर बर बर,
3: खूप बार वाटतो. मी एकटाच होता घरी, खूप छान वाटतं.
0: चला, धन्यवाद गुरुप्रसाद परदेशी, फोन केला, अभिप्राय कळवला त्यासाठी. हॅलो.
4: हॅलो,
0: बोला.
4: नमस्कार नमस्कार, लो बसावा.
0: कार्यक्रम फोन इन लो बसावा.
4: विविध भारतीचे कार्यक्रम एकदम सुपर असतात. एकदम
0: वा, सुपर श्रोते. अभिप्राय देणारे कोण आहेत आम्हाला समजेल?
4: हा, नरेंद्र परदेशी.
0: नरेंद्र परदेशी, अरे काय, आज
4: बोलताय?
0: मी कैलास शिंदे बोलतोय. पण आज काय सगळ्या परदेशी कुटुंबियांनी सगळं आज ठरवलंय का फोन कार्यक्रमामध्ये लावायचं आणि बोलायचं म्हणून? हा तिसरा कॉल आहे कार्यक्रमातला, म्हणजे हॅट्रिक परदेशांची झालेली आहे कार्यक्रमामध्ये आज. एक अनिल परदेशी, दुसरा गुरुप्रसाद परदेशी आणि आता नरेंद्र परदेशी.
4: मी कळस कळस कळसवरून बोलतो, कळस विश्रांत आडीवर.
0: हा, कळस धानोरी. बरोबर.
4: येस येस येस,
0: बोला बोला.
4: माझा लोभ असा आहे कार्यक्रमात एक प्रश्न होता.
0: बोला.
4: की जे श्रोते नेहमी नेहमी फोन करतात ना,
0: हा,
4: त्यांनी फोन करू नये.
0: आत्ताच माझं असं एका, हा, एका श्रोत्याबरोबर ते बोलणं झालंय.
4: कारण की फोन हा लागतो ना कार्यक्रमाला, इतका आनंद होतो ना की कोणत्या शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही.
0: बरोबर आहे.
4: त्यांना एवढी विनंती आहे, त्यांनी विनंती की तुम्हाला जो आनंद मिळाला आहे ना
0: तो इतरांना मिळतो,
4: दुसऱ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे.
0: चला, हे तुम्ही जे सांगितलेलं थेट तुमचं जे म्हणणं आहे ते अशा शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहे. आशा करू

0: त्यात काही यातनं श्रोते
1: सर्वांना मिळाला पाहिजे.
0: चला चला अभिप्राय काय आहेत कार्यक्रमाचे?
1: कार्यक्रम एकदम उत्कृष्ट असतात आणि जो आता नवा कार्यक्रम झालाय ना संध्याकाळची गोष्ट
0: हो हो
1: ती खूप खूप छान असते. पण काही गोष्टी असे असते की त्यांनी ते रिपीट केले गेले. काही गोष्टी होते ना त्या रिपीट केल्या गेल्या तर त्या करून मग कसं कंटाळावाना होईल तो कार्यक्रम.
0: बरोबर नाही केव्हा केव्हा मध्ये ज्या दिवशी ध्वनिमुद्रण शक्य झालेलं नसेल तर कदाचित तो भाग पुनःप्रसारित करण्यात आला असेल असं झालं असेल.
1: कारण की कार्यक्रम खूप छान असतो 5 वाजता इतका तो ऐकतोच.
0: जी नवीन पिढी आहे नवीन नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना आपल्याला थोडस आपल्यासोबत बरोबर हातात हात घेऊन आपल्या सोबतीनं घेऊन जायचं तर त्याच्यासाठी आणि दुपारची जर वेळ लक्षात घेतली तुम्ही दुपारी 1 म्हणजे 12 नंतर ते साधारणपणे 1-4-5 वाजेपर्यंत तर जे मोठं लॉंग ड्राईव्ह करणारे जे ज्यांना काही कामानिमित्त ट्रॅव्हल करावं लागतं प्रवास करावा लागतो कारमधनं त्यांच्या

0: बर बर नाही केव्हा केव्हा मध्ये ज्या दिवशी ध्वनी मुद्रण शक्य झालेलं नसेल तर कदाचित तो भाग पुनःप्रसारित करण्यात आला असेल असं झालं असेल.
1: हा कारण की कार्यक्रम खूप छान असतो, 5 वाजता इतका तो ऐकतोच.
0: जी नवीन पिढी आहे, नवीन नेक्स्ट जनरेशन आहे, त्यांना आपल्याला थोडस आपल्यासोबत बरोबर हातात हात घेऊन आपल्या सोबतीनं घेऊन जायचं, तर त्याच्यासाठी आणि दुपारची जर वेळ लक्षात घेतली तुम्ही, दुपारी 1 म्हणजे 12 नंतर ते साधारणपणे 1-4-5 वाजेपर्यंत, तर जे मोठं लॉंग ड्राईव्ह करणारे जे ज्यांना काही कामानिमित्त ट्रॅव्हल करावं लागतं, प्रवास करावा लागतो कारमधनं त्यांच्या चारचाकीमधनं, तर अशा लोकांचा अशा श्रोत्यांसाठी अशा आपल्या प्रेक्षक श्रोत्यांसाठी त्यांना जे ड्राईव्ह आहे लॉंग ड्राईव्ह आहे ते सुसह्य होण्यासाठी त्यांच्या आवडीची गाडी ऐकण्यासाठी आपण ते नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो
0: बोला.
2: हा पुणे आकाशवाणी
0: कार्यक्रम फोन इन लोबसावा बरोबर.
2: पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम खूप छान असतात.
0: बर
2: सकाळचा प्रभात वंदन, त्यानंतरचं चिंतन, सुविचार सकाळचा
0: हो,
2: आणि संजय भुजबळ यांनी सादर केलेला फोन आपल्यावर खूप आवडला.
0: बर
2: कारण त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये ना श्रोत्यांशी संवाद पण छान नेमकाच साधला आणि गाणे पण पूर्ण लावले.
0: बर पण हा अभिप्राय तर आपण कोणाकडनं ऐकतोय हे आपल्याला नाव सांगूया श्रोत्यांसाठी.
2: माझं नाव आहे चंद्रभागा पवळ.
0: बरोबर चंद्रभागा पवळ.
2: हा रेडिओ तर माझा सखा सोबतीच आहे.
0: हो
2: रेडिओमुळे माणूस खूप आनंदी राहतो.
0: ह्या
2: श्रोत्यांना माझा संदेश आहे सर्वांना की रेडिओ सर्वांनी ऐका, रेडिओमुळे खूप आनंद मिळतो.
0: वा वा वा. सर्व श्रोत्यांच्या वतीनं चंद्रभागा पवळ यांना आपण रेडिओचे ब्रँड अम्बॅसेडर करून टाकूयात.
2: धन्यवाद.
0: तुमच्या आवाहनाला सगळे आमचे श्रोते उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतील आणि अधिकाधिक आपले कार्यक्रम हे जे आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करूयात.
2: वनिता मंडळाचा सखी विश्व नवीन सुरू केलाय तो कार्यक्रम छान आहे आणि वनिता मंडळ कार्यक्रमात एखादं पुस्तक वाचन सुरू करावं.
0: पण आता आपण संध्याकाळच्या गोष्टीमध्ये तर पुस्तक वाचनाचं अभिवाचन असं करतच असतो. धन्यवाद फोनसाठी आणि या प्रतिक्रियांसाठी. श्रोते आज रेडिओच्या ब्रँड अम्बॅसेडर चंद्रभागा पवळ यांच्याशी गप्पा मारून छान वाटलं मला. धन्यवाद.
2: धन्यवाद. धन्यवाद.
0: हॅलो.
3: नमस्कार.
0: नमस्कार.
3: फोन इन लोबसावा.
0: फोन इन लोबसावा.
3: हो सर कैलास शिंदे.
0: बोलतोय.
3: बालाजी चोनकले खंडगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड.
0: बालाजी चोनकले
3: फोन इन आपल्या आवडीच्या वेळेचा तो सादर केला संजय भुजबळ सरांनी. हो तो कमी वेळात जास्तीत जास्त गीत लावण्याचा प्रयत्न केला आणि संवाद सुद्धा चांगला साधला सर, त्यामुळं फोन इन आपल्या एवढा हा कार्यक्रम ऐकला.
0: बर
3: तुमचे जे कार्यक्रम असतात संबंधित कार्यक्रम राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण असेल, 48 संबंधित कार्यक्रम असेल.
0: बर
3: आणि मुंबईला 9:30 पूर्ण कार्यक्रमाची पावती.
0: अच्छा ठीक आहे. धन्यवाद बालाजी जोनकले हा अभिप्राय कळवला त्यासाठी.
3: धन्यवाद.
0: हॅलो.
4: हा
0: कार्यक्रम फोन इन लोबसावा.
4: आपण कोण?
0: मी कैलास शिंदे बोलतोय.
4: मी राजश्री पटवर्धन कर्वे नगरहून.
0: बोला राजश्री ताई. हा
4: ते गीतेचा कार्यक्रम खूप छान असतो सकाळचा. आम्ही 6 वाजल्यापासून रेडिओ लावतो.
0: बरोबर.
4: ते वंदे मातरम, गीता, मराठी गाणी, वनिता मंडळ, शानधारा पण कार्यक्रम चांगला असतो. गीतांजली ते पण कार्यक्रम छान असतो. सगळे रेडिओचे कार्यक्रम खूप छान असतात.
0: बर
4: ते गीतेचं विशेष आवडलं.
0: बर बर
4: निरूपण. हा
0: अच्छा.
4: हा खूप आवडलं.
0: हा
4: 2 महिन्यांनी फोन करणं बरोबर आहे.
0: हो हो हो.
4: तर ते गीतेचं खूप सुंदर असतं.
0: हा
4: आणि बाकीचे कार्यक्रम आवडतात.
0: बर बर बर.
4: मेलाचे फूल पण चांगलं असतं सगळं.
0: हो हो
4: सगळेच.
0: अच्छा ठीक आहे. धन्यवाद.
4: हो थँक्यू.
0: हॅलो.
5: हॅलो.
0: हा
5: शिंदे साहेब का
0: बोलतोय?
5: हा मी सूरज गाडेकर बोलतोय चिखलीवरून.
0: फोन इन लव सभामध्ये स्वागत.
5: हो धन्यवाद. मला आपल्या रेडिओचे कार्यक्रम सगळेच आवडतात. जनरली सात संवाद

0: संध्याकाळची गोष्ट, उमा सदन वगैरे सगळे आवडतात.
1: बर,
0: एक जस्ट सूचना विचारायची होती की संध्याकाळची गोष्ट जी आहे एक तर युट्यूबवर अवेलेबल होईल का, आणि दुसरं संध्याकाळी जर म्हणजे आता 5 वाजता जे लागतं ते रात्री समजा 8-9 वाजता जरी केलं, कधी कधी काय होतं की 5 वाजता म्हणजे टाइम मिळालं ते ऐकायला भेटत नाही, तर ती विनंती होती.
1: म्हणजे तोच कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात यावा.
0: हा, तोच म्हणजे संध्याकाळी परत एकदा.
1: एका दिवशी आपण तो पुन्हा प्रसारित नाही करत.
0: ओके,
1: युट्यूबला साधारणपणे काय होतं की आपले जे आधीचे कार्यक्रम प्रसारित झालेले असतात तर ते असं रो मध्ये असतात, म्हणजे आता समजा मागच्या आठवड्यात किंवा हा कार्यक्रम प्रसारित झाला मग हा अपलोड करायचा आपल्याला, तर तसे असे वेगवेगळ्या विभागांचे कार्यक्रम तयार असतात अपलोड होण्यासाठी.
0: हो,
1: तर त्यामुळे तो साधारणपणे 4-5 दिवसाचा कालावधीमध्ये जातो आणि त्याच्यानंतर मग ते कार्यक्रम जे आहेत ते अपलोड केले जातात युट्यूबला.
0: हा, पण ही संध्याकाळची गोष्ट आय थिंक युट्यूबवर अवेलेबल नाहीये.
1: हा, कारण आता त्याला बहुतेक ते त्याला रॉयल्टीचा इश्यू असतो, कारण कधी कधी लेखकाचं मानधन जे असतं ते त्याच्या परवानगीशिवाय आपण युट्यूबला ते नाही टाकू शकत. हा, तर ती एक अडचणीची बाब असते, त्याच्यामुळे आपल्याला काही रॉयल्टी ज्याच्यामध्ये आहे, रॉयल्टीचा इश्यू ज्याच्यामध्ये आहे, तर असे कार्यक्रम आपल्याला एकतर त्या लेखकाच्या किंवा त्या ह्याच्या परवानगीशिवाय आपण नाही टाकू शकत, त्याच्यामुळे तो कदाचित युट्यूबला नसेल कार्यक्रम.
0: ओके, आणि जस्ट एक पॉइंट होता, आता जनरली रेडिओ AM सिग्नल आहे ना घरात कधी कधी येत नाहीत, येतो विविध भारतीचा, पण AM जो आहे ना 792, तर त्यासाठी काही दुसरं ऑप्शन म्हणजे उपाययोजना आहेत का इम्प्रूव्ह करण्यासाठी सिग्नल वगैरे?
1: उपाययोजना म्हणजे फक्त तुम्ही घरामध्ये तुमचं रेडिओ जर तुम्ही ट्रान्झिस्टर वरती जर ऐकत असाल तर त्या ठिकाणी तुमची हाय व्होल्टेज केबल नसावी, ब्रॉडबँडचं कनेक्शन नसावं, आर्थिंग तुमच्या घरातली व्यवस्थित असावी, असं फ्लिकर होणारी ट्यूबलाइट वगैरे किंवा काय असं असेल तर ते नसावं, त्याच्यामध्ये मग ते सिग्नल थोडेसे डिस्टर्ब होतात आणि खरखर जाणवणं किंवा रिसेप्शन न व्यवस्थित येणं असे प्रकार होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही रेडिओ सेट तुम्ही जरा घरामध्ये असं घेऊन असा फिरवा त्याला की जिथे तुम्हाला सिग्नल व्यवस्थित सिग्नल्स कुठे व्यवस्थित भेटतात असं एक फिक्स पोझिशन करून त्या ठिकाणी ठेवून तुम्हाला तो ऐकता येईल. किंवा अगदी सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे तुम्ही ऍप डाऊनलोड करायचं आणि त्याच्यावरती ऐकायचं, तर ऍपवरती तुम्हाला एकदम क्लीन क्रिस्टल, तुमच्याकडे जर अँड्रॉइड असेल तर न्यूज ऑन AIR गुगल ड्राईव्हवरती जाऊन तिथनं तुम्ही त्या प्ले स्टोअरवरनं ते ऍप डाऊनलोड केलं तर तुम्हाला कुठेही छानपैकी रेडिओ दोन्ही चॅनल्स किंवा देशभरातले जेवढे रेडिओचे चॅनल्स आहेत प्रादेशिक भाषांमधले तर त्याच्यावरती आणि त्याशिवाय आणखी वेगळे असलेले चॅनल्स हे तुम्हाला ऐकता येऊ शकतात.
0: ओके, ओके, चालेल,
1: थँक्यू, धन्यवाद.
0: चालेल, थँक्यू, थँक्यू. फोन इन लो असावा ना?
1: फोन इन लो बसावा कार्यक्रम.
0: हो, कोण बोलतोय?
1: मी कैलाश शिंदे बोलतोय, तुम्ही कोण बोलताय?
0: नमस्कार, मी अजिम पठाण बोलतोय, वाघोली पुण्यावरून.
1: बोला अजिम पठाण, स्वागत कार्यक्रमात.
0: ओके सर, तुमचे कार्यक्रम खूपच चांगले असतात.
1: बर,
0: खूप आवडतेत.
1: बर,
0: सकाळी 11 वाजेपासून रात्री 11:30 पर्यंत माझं रेडिओ चालूच असतोय.
1: बर,
0: तर आपले जुने फक्त ते अमृत सरिता आहे ना आपला प्रशांत कुलकर्णी सरांचं,
1: प्रसाद कुलकर्णी आहेत ते.
0: हा, तुमचं जरा ते एक 16 नंबरच एक तुमचं तेवढे एक रिपीट लावलं तर बरं होईल.
1: बर बर बर,
0: ते नाही का आत्मा आत्मा जातोय.
1: हो हो हो,
0: आणि फक्त प्राण प्राण जातोय, अजून शरीर राहतोय तो. संध्याकाळची गोष्ट काल काल लावलेली होती.
1: हो,
0: गवळ म्हणून कुलकर्णी सरांचं ते पण खूप चांगलं वाटलं.
1: चला, धन्यवाद या अभिप्रायासाठी, आभारी आहोत.
0: ओके सर,
1: हॅलो.
2: हा हॅलो, नमस्कार सर. विजय कुमार स्वामी बोलतोय, बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूरतून.
1: बोला.
2: हे बघा, नमस्कार, मला सांगायचं होतं एक कंप्लेंट होत. आता सध्या तुम्ही जे हे केलंय ना ते वंदे मातरम सकाळचं ते आम्हाला आवडत नाही, पूर्वीच पाहिजे होत. सगळ्या श्रोत्यांचं असं म्हणणं आहे.
1: बर,
2: आणि एकशे कुमार सर्दन वगैरे सगळं ऐकतो आम्ही. काल रात्री सुद्धा मराठी गाणी लावलेली, ते बी ऐकलं, छान होती सगळी बातम्या वगैरे, दिलखुलास सकाळचं सगळं कार्यक्रम ऐकतो आम्ही. पण हे काय बघा, वंदे

0: मात्र सगळ्या आकाशवाणीवर हेच चालू केलंय की आम्हाला आवडणार.
1: बरं, ठीक आहे, तुम्ही कार्यक्रम ऐका. याच्याबाबतचा खुलासा मी या कार्यक्रमामध्ये तुमचं एक तुमचं पत्र म्हणजे तुम्ही फोनवरती जे बोलताय त्याबाबतचा अभिप्राय आणि आमच्या आणखी एका श्रोत्याने पाठवलेलं पत्र आहे त्याचा खुलासा या कार्यक्रमात मी करणार आहे, तो ऐका.
0: बरोबर बरोबर. शिंदे सर बोलताय ना?
1: बोलतोय.
0: भारी भारी, तुमच्याशी बोलून भारी वाटलं मला.
1: वा,
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: ओके.
1: श्रोतेहो, या होत्या श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया. याबरोबरच आम्हाला काही मेल आणि पत्र मिळालेले आहेत, काही पोस्टकार्ड आहेत, काही अंतर्देशीय आणि मेल लिफाफे मिळालेले आहेत. तर आमच्या या सर्व मेल आणि पत्रांना आता आम्ही पोहोच देत आहोत. सुरुवातीचं हे पत्र आम्हाला पाठवलंय 2 मेला. हे पत्र पाठवणारे प्रेक्षक श्रोते आहेत आमचे रमेश श्रीबाद यांनी शाहू कॉलनी कर्वेनगर इथून हे पत्र पाठवलंय. श्रीमद भगवद्गीता यावरील अध्यायावरील निरूपण आणि विवेचन सध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना समजावं यासाठी जो कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, तर हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असा आहे आणि खूप उत्तम असा आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून प्राप्त झालेलं ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, व्यावहारिक ज्ञान, पाप, पुण्य, सत्कर्म, दुष्कर्म, कर्माचं फळ, विचार आणि कृती याबाबतचं ज्ञान, हे योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता यावरील विवेचन आपल्या जीवनातील कठीण प्रसंगी अत्यंत उपयुक्त ठरतात असं त्यांनी या पत्राच्या द्वारे कळवलेलं आहे. त्यासाठी रमेश श्रीवाद आपले मनपूर्वक आभार. यानंतरचा हा मेल आहे तो आम्हाला पाठवलाय आमच्या श्रीनिवास बर्वे यांनी, ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी 5 मेला हे पत्र पाठवलेलं आहे. सध्या आम्ही जे वंदे मातरम प्रसारित करत असतो त्याबाबतचं हे पत्र आहे. तर पूर्वीचंच वंदे मातरम प्रसारित करण्यात यावं असं त्यांनी पत्राच्या आधारे कळवलेलं आहे. आणखी एक पत्र जे आहे ते याच संदर्भातलं आहे, डॉक्टर दिलीप जोशी यांचं. आणि आता विजय कुमार स्वामी यांनी जे आमच्या फोन इन कार्यक्रमामध्ये जो विचार व्यक्त केला होता की जुनं वंदे मातरम प्रसारित करण्यात यावं, तर या संदर्भातला हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळं आम्हाला महानिदेशालयाकडनं याच्या मार्गदर्शक सूचना मिळालेल्या आहेत आणि त्यामुळं त्या सूचनेमुळं आम्ही हे नवीन जे वंदे मातरम आहे पूर्ण स्वरूपातलं तर ते प्रसारित करतोय. पुढच्या सूचना मिळेपर्यंत यामध्ये तूर्त तरी असा काही बदल करणं हे शक्य नाही. तशा काही जर सूचना आम्हाला मिळाल्या तर ते पूर्ववत म्हणजे पूर्वी जे आपण वंदे मातरम प्रसारित करत होतो तर ते आम्ही प्रसारित करू. यानंतरचं हे आंतरदेशीय पत्र उल्हास गोसावी मुक्काम पोस्ट कनेरी तालुका खंडाळा इथनं पाठवलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी लिहिलंय की जे तुमचे आरोग्यविषयक भक्तिगीतं, दिनविशेष, पर्यावरणविषयक कार्यक्रम प्रसारित केले जातात तर ते अतिशय चांगले आहेत, आमच्या ज्ञानामध्ये भर घालणारे आहेत. त्यांच्याच आणखी एका पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या पत्नी माणिक उल्हास गोसावी यांचं वयाच्या 58व्या वर्षी कर्करोगानं निधन झालं. 40 वर्षाच्या एकत्र लाभलेल्या सहवासाला आता मुकावं लागतंय. सध्या तरी त्यांचा रेडिओ हा सखा आहे, मित्र आहे आणि जवळचा साथीदार लाभल्यामुळं दुःखावरती काही प्रमाणामध्ये फुंकर घातली जाण्याचं काम आकाशवाणीचे कार्यक्रम करतात असं त्यांनी त्यांच्या या पत्राद्वारे कळवलेलं आहे. नंतरचा हा एक लिफाफा आम्हाला पाठवलाय तो उत्तम काकडे लोणंदच्या श्रोत्यांनी. 12 मे रोजी 1 कलाकार कार्यक्रमांतर्गत विनोदी भूमिका अजरामर करणारे बदरुद्दीन अर्थात जॉनी वाकर यांच्यावरती जो कार्यक्रम सादर करण्यात आला होता सावनी खाडीलकर यांनी सादर केलेला तर तो त्यांना खूप खूप आवडला आणि जॉनी वाकरच्या विविध अभिनयाची वैशिष्ट्य त्यांनी विस्तृत अशा त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेली आहेत. तर उत्तम काकडे आपल्या या अभिप्रायासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि आता आमच्या ज्या श्रोत्यांनी मला मेल पाठवून त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत तर त्या मेलला आता मी पोहोच देत आहोत. सुरुवातीचा हा मेल आहे माधुरी जो

0: जोशी यांचा अमृत सरिता गीता कार्यक्रमाविषयीचा. तर या कार्यक्रमामध्ये त्यांनी काही सूचना लिहिलेल्या आहेत. त्यांनी असं लिहिलंय की सुरुवातीला आजची तारीख आणि वार सांगावा, निवेदन थोडं हळू सांगावं आणि शेवटी कार्यक्रमानंतर एखादं गीत चालू ठेवावं आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात यावा. याच कार्यक्रमाविषयीचा दिलीप भिडे यांचा अभिप्राय आहे. अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ते रोज न चुकता ऐकतात. अतिशय छान आणि बोधप्रद असा हा कार्यक्रम आहे. यासाठी सर्व टीमचं त्यांनी अभिनंदन केलंय. संजय कलंत्री यांनी देखील हा कार्यक्रम आवडल्याचं त्यांच्या मेलद्वारे कळवलेलं आहे. असाच अभिप्राय आहे राजेश गुंडू यांचा. हा कार्यक्रम त्यांना खूपच आवडला, तो पुन्हा प्रसारित करण्यात यावा असं लिहिलेलं आहे. श्रीकांत भानू यांनी त्यांच्या मेलमध्ये लिहिलेल्या अभिप्रायात कळवलेलं आहे की सर्व कुटुंब हा कार्यक्रम ऐकतात. श्लोक गायन सादर करणारे तसंच लिखाण करणारे सर्वांचं अभिनंदन. कार्यक्रम थोडा वेळ असतो, त्याचं सादरीकरण करण्यासाठी आपण सगळेच मेहनत सगळीच खूप मेहनत घेत असता. हा कार्यक्रम विविध भारतीवरती सुद्धा प्रसारित होतो याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला. आणि यानंतरचा हा मेल जो आहे तर तो मेल आपल्याला पाठवलाय दिवाकर भालेराव यांनी भोसरी इथून. सायंकाळचा 7:15 प्रसारित होणारा भगवत गीतेवरील अमृत सरिता कार्यक्रम त्यांना खूप आवडला. विवरण आणि श्लोक वाचन खूप सुंदर. लक्ष्मण महाबळेश्वरकर यांनी कॅमेऱ्याच्या लेन्समधून कार्यक्रम खूप छान माहितीपूर्ण आणि अतिशय सुटसुटीत केला आहे, तर त्यासाठी त्यांनी अभिनंदन केले. आणि दादाभाऊ यशवंत तांबे यांनी 7 मेला लिहिलेल्या त्यांच्या एका मेलमध्ये कळवलंय शामराव कांबळे यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं एक कलाकार कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आलेला होता ओंकार दीक्षित यानं सादर केलेला हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणानं सादर केला. त्यांची अनेक मराठी आणि हिंदी गीतांच्या त्यांनी वाजवलेल्या कौशल्याला जणू काही सोनेरी झळाळी त्यामुळे मिळाली. या कार्यक्रमासाठी त्यांनी अभिनंदन केले. आणि गोपाळ मेडेकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या अभिप्रायात कळवतात की श्रीकांत खाडीलकर यांनी नारद महिमा हे जे कीर्तन सादर केलं होतं तर ते त्यांना आवडलं. आणि श्रीनिवास माळवदे इंद्रायणी नगर भोसरी इथून लिहिलेल्या त्यांच्या अभिप्रायात लिहितात 17 मेच्या लोभसभा कार्यक्रमात साधना उनकुले या त्यांच्या बहिणीचा आवाज त्यांना ऐकायला मिळाला. त्यांनी वंदे मातरम गीताबद्दल फोन केला होता आणि राजश्री माळवदे यांचा एक कलाकार माधुरी दीक्षित याबाबतचा जो अभिप्राय होता तर तो अभिप्राय देखील या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता. तर अशा प्रकारे संजय भुजबळ यांनी 2 भावा आणि बहिणीची भेट एकाच कार्यक्रमामध्ये घडवून दिली, त्यासाठी संजय भुजबळ यांचे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. तेव्हा श्रोतो हे होते आमच्या श्रोत्यांनी पत्राद्वारे तसंच मेलद्वारे पाठवले काही अभिप्राय. आज कार्यक्रमासाठी फोन केलेल्या श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि त्यांना सांगणं की पुढील कॉल करताना किमान 2 महिन्याचं अंतर कार्यक्रमामध्ये पाळा, म्हणजे आम्हाला अन्य श्रोत्यांना देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता येईल. याबरोबरच अच्छा फोन इन लोबासावा या कार्यक्रमात मी आपला स्नेहांकित रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.

श्रोते हो फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते कैलास शिंदे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र.

0: चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, ही आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या विविध भारती सेवेची प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12:30 वाजतायत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी. बंगाली रंगभूमीवरील आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिग्दर्शक, कवी आणि 2011 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित सौमित्र चटर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम. लेखिका आहेत यशोधरा काटकर, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूयात कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी.
3: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 44व्या भागात बंगाली रंगभूमीवरील आणि भारतीय चित्रपट सृष्टीतले महान अभिनेते, दिग्दर्शक, कवी आणि 2011 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित सौमित्र चटर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखिका यशोधरा काटकर, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 44वा भाग.
4: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी. भारतीय चित्रपटसृष्टीत काही व्यक्तिमत्व इतकी अलौकिक आणि एकमेव आहे की त्यांनी आपल्या पडद्यावरच्या भूमिकांमधून सिनेरसिकांच्या मनावर कायमचा ठसा सोडलाय आणि इतर कलाक्षेत्रातही दैदिप्यमान कामगिरी करून तिथेही आढळपद मिळवलेलं आहे. सौमित्र चटर्जी यांना मराठी सिनेरसिक ओळखतो तो बंगाली चित्रपटांचे आधारस्तंभ असलेले दिग्गज अभिनेते म्हणून, पण सौमित्रदा बंगाली रंगभूमीवरचेही महत्वाचे लेखक, अनुवादक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. आणि तिथे कारकिर्द गाजवत असतानाच ते लेखक, कवी, संपादक म्हणून बंगालच्या साहित्य क्षेत्रातही आयुष्यभर कार्यरत राहिले. 20व्या शतकात ज्या 2 भारतीयांना कलाक्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वाधिक ओळख मिळाली ते रवींद्रनाथ टागोर आणि सत्यजित रे यांच्या जीवनकार्याशी सौमित्र चटर्जी यांचे जवळचे अनुबंध होते. या तिघांनी अशा संस्कृतीच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली जी एकीकडे अत्यंत बंगाली तर दुसरीकडे वैश्विक होती. नवोदित सौमित्र यांनी सत्यजित रे यांच्या अपूर संसार यापासून सुरुवात करत तब्बल 14 म्हणजे सत्यजित रे यांच्या निम्म्या चित्रपटात विविध भूमिका रंगवल्या. पुढे त्यांनी तपन सिन्हा, मृणाल सेन, आसित सेन आणि अजोय कार यांच्यासारख्या चित्रकर्मींबरोबर अनेकविध शैलींच्या भूमिका केल्या. परंतु सत्यजित रे यांच्या चित्रपटांमधील त्यांचं केंद्रस्थान अद्वितीय आहे हे मान्यच करावं लागेल. सौमित्रदांचा जन्म 1935 साली कोलकात्यातल्या सियालदा रेल्वे स्टेशन जवळच्या मिर्झापूर स्ट्रीट इथे झाला. बंगालच्या लहान मोठ्या शहरांमध्ये तेव्हा एक समृद्ध नाट्य संस्कृती नांदत होती. त्यांचे आजोबा एका नाट्य संस्थेचे अध्यक्ष होते तर वडील हौशी अभिनेते म्हणून काम करत असत. साहजिकच लहानग्या सौमित्रला ते बाळकडू मिळत गेलं. शाळेतल्या नाटकांमध्ये अभिनयासाठी मिळालेल्या प्रशंसेनी प्रोत्साहित होत त्यांची रंगभूमीची आवड वाढत गेली. पुढे त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून बंगालीमध्ये एम ए केलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक अहिंद्र चौधरी यांच्याकडून अभिनयाचे धडे

0: पण जेव्हा त्यांनी बंगाली रंगभूमीचे भीष्माचार्य दिग्दर्शक शिशिर भादुरी यांचं एक नाटक पाहिलं तेव्हा त्या नाटकांनी त्यांच्यासमोर अभिनयाचा एक आदर्श उभा केला आणि त्यांनी अभिनेते बनण्याचा निर्णय घेतला. पुढची 3 वर्ष म्हणजे भादुरी यांच्या मृत्यूपर्यंत सौमित्रदांनी त्यांना आपलं गुरु मानून त्यांच्याशी होणाऱ्या नियमित संवादातून अभिनय कलेची मुळाक्षरं आत्मसात केली. पुढे ऑल इंडिया रेडिओमध्ये उद्घोषक म्हणून काम करत असतानाच त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा प्रयत्न सुरू केला. 1956 सालच्या अपराजितो या चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान ते सत्यजित रे यांच्या संपर्कात आले. ती भूमिका त्यांना मिळाली नाही पण त्या दरम्यान या तरुण अभिनेत्यांनी आपला प्रभाव पाडला असावा. मध्ये 2 वर्ष गेली आणि सत्यजित रे यांनी त्यांना अपूर संसार मधली प्रौढ अपूची भूमिका देऊ केली. साली सौमित्रदांचं सत्यजित रे यांच्या अपूर संसार यामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आणि या दोघांच्या एका विलक्षण कलात्मक सहप्रवासाची सुरुवात झाली. या जोडीने अपूर संसार ते शाखा प्रोशाखा यापर्यंत 14 चित्रपट देऊन एक नवीन जग निर्माण केलं. सौमित्रदांच्या सत्यजित रे यांच्या सोबतच्या चित्रपटांमध्ये अपूर संसार, देवी, 3 कन्या, अभिजन, चारुलता, कापुरुष, अरण्येर दिन रात्री, अश्नी संकेत, हिरक राजेर देशे, सोनार किल्ला, जोय बाबा फेलूनाथ, घरे बैरे, गणशत्रू, शाखा प्रोशाखा यांचा समावेश आहे. हे सगळे चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले आणि सौमित्रदांना बंगाली चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार बनवलं ते कायमचं. सौमित्रदांच्या रूपानी बंगाली चित्रपटसृष्टीला अभिजात देखणेपण, सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि बहुआयामी प्रतिभेचा संगम असणारा अभिनेता लाभला. त्यांचं व्यक्तिमत्व तत्कालीन चित्रपटांमधल्या प्रतिष्ठित तरुणांच्या भूमिकांना साजेसं होतं. विशेषतः कृष्णधवल चित्रपटांमध्ये त्यांची उपस्थिती अधिक प्रभावी वाटत असे. त्यांच्या देखणेपणाचं आकर्षण केवळ शारीरिक नव्हतं. अनेकदा ते कुडत्या पायजमासारख्या साध्या पोशाखात भूमिकेत अवतरलेले दिसतात पण बुद्धिमत्ता आणि कलात्मक खोलीमुळे त्यांच्या देखण्या बुद्धिशाली प्रतिमेत आणखीनच भर पडत असे. साहजिकच ते बंगाली चित्रपट रसिकांचे आयकॉन बनले. सत्यजित रे यांच्या सिनेमातली बुद्धिवादी आणि संवेदनशील नायकाची भूमिका सौमित्रदांनी लीलया पेलली आणि रे यांनी त्यांच्या अभिनय प्रतिभेला योग्य आकार दिला. या दोघांचं नातं दिग्दर्शक अभिनेत्यापेक्षा गुरु शिष्याचं होतं आणि उत्तरोत्तर ते अधिक परिपक्व होत गेलं. या दोघांच्या आयुष्यातला सर्वात रसरशीत सर्जनशील कालखंड होता. इथून बंगाली चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपटांचा समांतर प्रवाह जोमाने सुरू झाला. नववळण, नवे प्रवाह निर्माण होत गेले. आत्मिक आणि आर्थिक मरगळींनी ग्रासलेल्या बंगाली चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळाली आणि तिने देशी परदेशी स्तरावर सर्वांना आपली दखल घेणं भाग पाडलं. पुढे सत्यजित रे यांचं एक आगळं वेगळं आणि बंगाली वाचकांचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व गुप्तहेर प्रदोष चंद्र मित्तर उर्फ फेलुदा याची सोनार किल्ला आणि जय बाबा फेलुनाथ या 2 चित्रपटांमधली भूमिकाही त्यांनी सौमित्रदांनाच दिली.
1: দেখেছো মগন বাবু, ফাঁদ তো দেখনি তোমার সাজানো বাবাজির, এখন আঁশ ছাড়ানো হচ্ছে কোতোয়ালিতে, পামাল সমেত গ্রেফতার.
2: জয় বাবা ফেলুনা,
1: এবারে যে আমার প্রাইভেট সার্কাসের খেলটা একবার দেখতে হচ্ছে মগন বাবু.
2: কত কত টাকা চান আপনি মিস্টার মিত্র? কত টাকা চান বলুন?
1: যারা গুন্ডা দিয়ে নিরীহ লোককে খুন করায়, যারা টাকার লোভে দেশের সম্পদ বিদেশে পাচার করে, তারা টাকা দিয়ে রেহাই পাবে না মগন বাবু.

0: attention, Mr. Mehraj.
1: या भूमिकेचा मोह पुढे इतर अभिनेत्यांना पडला, पण सौमित्रधांच्या भूमिकेचा ठसा कायम राहिला, त्यामुळे त्यांची मालिका आता फेलुदाची मूळ चित्रपट मालिका मानली जाते. पुढे फेलुदा कथांचे बंगाली आणि इतर भाषांमधले कॉमिक्स अतिशय गाजले आणि सौमित्रदा फेलुदाचा चेहरा बनून कायम झळकत राहिले. पण हे अर्थातच थोडं पुढचं. सौमित्रदांनी मृणाल सेन आणि तपन सिन्हांसारख्या इतर सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकांसोबतही उत्कृष्ट कामगिरी केली. मृणाल सेन यांच्या आकाश कुसुम या चित्रपटातल्या ढोंगी तरुणाच्या भूमिकेसाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली.
2: अमर मन बोले चाई चाई चाई गो हुँ, हुँ, हुँ, हुँ, हुँ, हुँ, हुँ, हुँ.

तपन सिन्हा यांच्या क्षुधित पाषाण या इतिहास प्रणय आणि गुढतेचं मिश्रण असणाऱ्या रहस्यपटात नायकाची

0: आणि झिंदेर बंदी या चित्रपटात त्यांनी घोडेस्वारी करणाऱ्या धाडसी खलनायकाची भूमिका आत्मविश्वासाने साकारली.
1: बुडो बाशी तुम्ही आता छुकरीके निये चले जाबे आर आम्ही जवान मद्द होय ताई दाणी दाणी देखबो
2: अच्छार दे की ना
1: निश्चय झाडबो.
0: आणि उत्तम कुमार यांना कडवं आव्हान दिलं.
1: तर आगे एकदा तुम्हाला तयारी के
3: आलोकता तुम्हाला शंकर सिंह खबर की अभिषेक ठीक समय होते तो देखो आवाज जन पालाय दंदार बच्चा.
0: तीन भुवनेर परे या प्रणयपटातल्या अभिनेत्री तनुजा सोबतच्या अभिनय शैलीलाही रसिकांनी डोक्यावर घेतलं.
4: किछु बोलछिन ना जी?
5: की बोलबो भेवे पाछी नाही किछु.
4: किछुई बोलार नाही.
5: भय करे कथागुलो जदि मूर्ख असभ्य छोट लोकेर मतो शोनाय.
4: कथागुलो भुलिनि.
5: জানেন লেখাপড়া শেখার খুব ইচ্ছে ছিল কিন্তু সুযোগ হয়নি. মাঝে মাঝে তাই অসম্ভব রাগ হয় বিশেষ করে নিজের উপর. আমি আমি বুঝি যে একটা কিছু করা দরকার কিন্তু রাস্তা
4: কোথায়?
0: অজয় কার ইয়ানচা সাত পাকে বন্ধ আনি পরিণীতা तरुण मुजुमदार यांचे संसार सिमंते गणदेवता आणि भालो बासर अनेक नाम हे चित्रपटही गाजले.

इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की 1960 ते 1970 दशकात रवी घोष, शुभेंदू चटर्जी, उत्पल दत्त हे अभिनेते चित्रपटसृष्टी गाजवत होतेच. तसंच उत्तम कुमार आणि सुचित्रा सेन ही जोडी मॅटिनी आयडॉल्स बनून प्रेक्षकांना मोहिनी घालत होती. त्यामुळे सौमित्रदांना स्पर्धा तर मोठी होतीच, त्यात उत्तम कुमार यांची व्यावसायिक स्पर्धा विशेष कडवी होती. या दोघांनी तत्कालीन आघाडीच्या सगळ्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली. तसंच माधवी मुखर्जी, सुप्रिया चौधरी, सुचित्रा सेन, शर्मिला टागोर या अभिनेत्रींबरोबर वैविध्यपूर्ण भूमिकाही केल्या. उत्तम कुमार आणि सौमित्र चटर्जी यांना अनेकदा परस्पर विरोधी प्रतीक म्हणून पाहिलं जात असे. उत्तम कुमार हे अतुलनीय करिश्मा असले

असलेले रोमॅन्टिक महानायक होते, तर सौमित्र चॅटर्जी आर्ट हाऊस दिग्दर्शकांचे आवडते मेथड ऍक्टर म्हणून बौद्धिक बंगाली नायकाची व्याख्या करत गेले. या दोघांनी आपापला चाहता वर्ग निर्माण केला, त्यामुळे हे दोघेही बंगाली चित्रपटसृष्टीच्या पुनरुत्थानाचे आणि सुवर्णयुगाचे आधारस्तंभ बनले.

0: 1970-80 दशकातल्या बंगाली सिनेमाच्या सुवर्णयुगात मोलाची भर घालणारी अपर्णा सेन आणि सौमित्र दास यांची जोडी आजही आदर्श मानली जाते.
1: आम्ही सुनीते पाई तब पदो धुनी ताई तुम्ही फिरे गेले.
0: आकाश कुसुम, वसंत बिलाप आणि निशी मृगया यासारख्या अभिजात चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र आली आणि या दोघा बुद्धिमान कलाकारांमध्ये सखोल नातं निर्माण होत गेलं. अनेक दशकांची घनिष्ठ मैत्री आणि व्यावसायिक सहकार्य असणारी ही एक आगळी वेगळी जोडी होती. या दोघांनी आकाश कुसुम, अरण्येर दिनरात्री, जीवन सैकाते, बसंता बिलाप, किशोर भुवनेर परे, बक्षाबदल आणि इंदिरासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करून आपला एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला. या दरम्यान सौमित्रदांनी अपर्णा यांना अभिनयाबद्दल, विशेषतः कॅमेरा आणि सादरीकरण हाताळण्याबद्दल जे मार्गदर्शन केलं, जे त्यांना पुढे स्वतः दिग्दर्शिका झाल्यावर त्यांच्या कामी आलं. अपर्णा सेन यांनी त्यांना अनेकदा याबद्दल श्रेय दिलं आहे. हा त्यांचाही मोठेपणाच.

0: महत्त्वाची कामगिरी म्हणून ओळखली जाते.
1: আর এই কথাগুলো কি তুমি বলেছো নাকি ওরা বানিয়ে বানিয়ে লিখেছে?
2: কোন কথাটা?
1: পৃথিবীতে বিশ্বাস বলে কিছু নেই, আনুগত্য বলে কিছু নেই, সমস্তটাই অবিশ্বাস.
2: আর বলবো না বাবা, আমায় তুমি ক্ষমা করে দাও. I'm sorry বাবা, I'm sorry.
1: আর কিন্তু না, ওটা চোখে শুনতে দাও.
0: सरोज डे दिग्दर्शित कोनी या 1986 सालच्या चित्रपटात त्यांनी खितीश सिंग उर्फ खिद्दा या जलतरण प्रशिक्षकाची भूमिका साकारली. झोपडपट्टीत राहणाऱ्या एका तरुण मुलीच्या जलतरणपटू बनण्याच्या जिद्दीची कहाणी सांगणारा हा चित्रपट सौमित्रदानच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. प्रेक्षकांनी तो उचलून धरला. त्यांची फाईट कोणी फाईट ही उत्साहवर्धक घोषणा मध्यमवर्गीय बंगाली प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली.
3: काट काट
2: तुम्हा पाय पडे खिद्दा, आम्ही आज पाठी ना
3: पाठते हवे. आम्ही कोण कथा सुनची ना. उठबी ना, उठबी ना बोलची, खबरदार उठबी ना, माथा फाटिये देबो तोर. तो बेरे
2: मरे जाबो, आम्ही मरे जाबो खिद्दा.
3: मर मरे जा, तुम मरे जा.
0: या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अपर्णा सेन दिग्दर्शित परोमितार एक दिन मधली गतकाळाशी जखडलेल्या पूर्व प्रेमिकाची त्यांची भूमिका ही समीक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरली.

सुमन घोष यांच्या बोसू परिवार यामध्ये दीर्घ काळानंतर एकत्र आलेली सौमित्रदा आणि अपर्णा सेन यांची जोडी प्रेक्षकांना तितकीच भावली.

देखा या गौतम घोष दिग्दर्शित चित्रपटाला 2001 सालचा बंगाली भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर सौमित्र चटर्जी यांना विशेष ज्युरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

0: তোমার চশমায় আকাশ দেখা যাচ্ছে।
1: আকাশ দেখো না, শুধু আমায় দেখো।
0: তুমি আমার ঘুম থেকে উঠে এসেছো রে বা, মাই রেবেকা।
2: त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं। पुढे रवींद्रनाथांच्या लघुकथेवर आधारित स्त्री की पत्र या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या टेलिफिल्मसाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली। 2010 पासून त्यांनी सुमन मुखोपाध्याय दिग्दर्शित राजा लियर या नाटकात नियमितपणे मुख्य भूमिका साकारायला सुरुवात केली। विल्यम शेक्सपियरच्या किंग लियरवर आधारित या नाटकातल्या अभिनयासाठी सौमित्र यांना समीक्षक आणि प्रेक्षकांकडून व्यापक प्रशंसा मिळाली।

सौमित्र यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले, पण तो एक टोचणारा बोचणारा पण असतोच. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन कडून 8 पुरस्कार, तसंच आपल्या अभिनय कौशल्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळूनही चटर्जी यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी एकही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला नाही. 1998 मध्ये त्यांना भारत सरकारच्या संगीत नृत्य नाटक अकादमीद्वारा दिला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1999 मध्ये फ्रेंच सरकारने कलेसाठीचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स हा देऊन त्यांचा सन्मान केला. सौमित्रदा हा सन्मान पटकावणारे पहिले भारतीय चित्रपटकर्मी होते हे विशेष. तसंच त्यांना इटलीतल्या नेपल्स चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 2000 साली रवींद्र भारती विद्यापीठातर्फे डिलीट, 2004 मध्ये भारत सरकारद्वारे पद्मभूषण आणि पदोक्षेप चित्रपटासाठी 2007 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 2011 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील आजीवन योगदानाबद्दल भारत सरकारकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आणि पुढे 2014 मध्ये रूपकथा नॉय यामधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. त्याशिवाय संगीत नाटक अकादमीद्वारा टागोर रत्न, बांगलादेशचा काझी सभ्यसाची मेमोरियल अवॉर्ड आणि फ्रान्स सरकारच्या कमांडर ऑफ लिजन डी ऑनर अशा पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. त्यांनी लिहिलेल्या लेखसंग्रह, काव्यसंग्रह आणि नाट्यसंग्रहांची संख्या खूप मोठी आहे. शिवाय त्यांच्या जीवनकला प्रवासाचं डॉक्युमेंटेशन करणाऱ्या पुस्तकांची संख्याही लक्षणीय आहे. पुढे त्यांनी परमव्रता चॅटर्जी दिग्दर्शित अभिज्ञान या त्यांच्या आत्मचरित्रात्मक चित्रपटातही काम केलं. हा चित्रपट 2022 मध्ये सौमित्र यांना श्रद्धांजली म्हणून प्रदर्शित करण्यात आला. 5 ऑक्टोबर 2020 रोजी हा महान कलाकार काळाच्या पडद्याआड लुप्त झाला. पण आपल्या दीर्घकालीन आणि चतुरस्त्र सर्जनशील कामगिरीनी ज्यांनी बंगालच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा पाया घातला आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग प्रशस्त करून ठेवले, त्या सौमित्रदांचे आपण सगळेच ऋणी आहोत. ज्याला खऱ्या अर्थाने थेस्पियन म्हणता येईल अशा या महान कलाकाराला भारतीय चित्रपट रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा.

0: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका
1: लाइट कॅमेरा ऍक्शन।
0: रुपेरी मुकुटाचे मानकरी, रुपेरी मुकुटाचे मानकरी।
2: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 44व्या भागात बंगाली रंगभूमीवरील आणि भारतीय चित्रपट सृष्टीतले महान अभिनेते, दिग्दर्शक, कवी आणि 2011 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांना सन्मानित सौमित्र चटर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आताच आपण ऐकलात।

0: लेखिका होत्या यशोधरा काटकर, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. दुपारचा 1:55 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत गुंडे या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं हे गीत, ज्याला संगीत आहे सोहेल सेन यांचं आणि गायक आहेत विशाल दादलानी, के आणि नीती मोहन.

श्रोते हो, आपण ऐकत आहात नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत क्रिश या चित्रपटातलं. विजय अकेला यांचं हे गीत, कुणाल गांजावाला यांचा स्वर आणि राजेश रोशन यांचं संगीत. श्रोते हो, आज राजेश रोशन यांचा आहे वाढदिवस, त्यानिमित्त आम्ही आपणासाठी हे गीत निवडलं आहे. ऐकूयात.

0: पोलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पोलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
5: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
6: हर घर सूर्यघर।
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
8: भारत का गम एक्सपर्ट।
9: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
10: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
11: श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण ट्यून केलंय FM 101.

पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल आणि या क्षणी मी आहे आपल्यासोबत धनंजय भोसले. श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत कॉकटेल या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं हे गीत, ज्याला संगीत दिलंय प्रीतम यांनी आणि गायक स्वर नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं काही क्षणात, तत्पूर्वी ऐकूयात हे एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर यह जवानी है दिवानी या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, ज्याला संगीत दिलंय प्रीतम यांनी आणि गायक स्वर अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान यांचा.

0: श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातली गीतं ऐकण्यापूर्वी ऐकूयात हे एक निवेदन.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया एक मैं और एक तू या चित्रपटातलं फियोनास पिंटो यांचं हे गीत, ज्याला संगीत दिलंय अमित त्रिवेदी यांनी आणि गायलंय ऍश किंग यांनी.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

श्रोते हो, हे होतं अय्या या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, ज्याला संगीत धून होती अमित त्रिवेदी यांची आणि गायली होती सुनिधी चौहान यांच्यासहित अमित त्रिवेदी यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. थोडंसं इकडं लक्ष द्या, एक जनजागृतीपर निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळं आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकेदुखी, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
2: सपनों को

0: हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है। भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं। विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतरचं गीत आता आहे रागिणी MMS 2 या चित्रपटातलं। कुमार यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे मीत ब्रोज अंजान यांनी आणि गायलं आहे मीत ब्रोज अंजान यांच्यासहित कनिका कपूर यांनी।

श्रोते हो, आता कार्यक्रमात ऐकूया तुम्हारी सुलु या चित्रपटातलं गुरु रंधावा यांचं हे गीत, जे संगीतबद्ध केले गुरु रंधावा यांच्या सहित रजत नागपाल यांनी आणि गायक स्वर गुरु रंधावा यांचा.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं पुढचं गीत आहे रॉय या चित्रपटातलं. कुमार यांच्या गीताला संगीतबद्ध

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गम्मत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
1: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
0: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटचं गीत जे आहे फॅन्टम या चित्रपटातलं, अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी आणि गायलं आहे अख्तार चन्नाल यांनी.

0: The next wave. The next wave.
1: श्रोते हो द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
2: दूर दूर सर्व दूर

0: रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, दुपारचे ठीक 2:10 झालेली आहेत। आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं पहिलं गीत यह रात फिर ना आएगी या चित्रपटातलं आशा भोसले यांचा स्वर, SH बिहारी यांचं हे गीत आणि संगीतबद्ध केलं आहे OP नय्यर यांनी।

श्रोते हो, यानंतर दो बदन या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात रवी यांचं गीत, जे संगीतबद्ध केलंय शकील बदायुनी यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण दो बदन या चित्रपटातलं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गीत आहे खामोशी या चित्रपटासाठी. किशोर कुमार यांचा आवाज, गुलजार यांचं गीत आणि हेमंत कुमार यांचं संगीत.

0: आणि श्रोतेहो या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. ठीक 2:15 वाजता समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता.

0: लोकप्रिय FM चॅनल दुपारचे ठीक 2:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गायत्री दातार यांच्याशी कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांनी साधलेला संवाद आणि काही गीतं. ऐकूयात विशेष गीतगंगा भाग 24.
1: नमस्कार श्रोते हो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत आजच्या भागापासून आपण युवा मालिका सिने अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा मारणार आहोत. या प्रदीर्घ गप्पांमधून ती कशी गाण्यांच्या जुन्या परंपरेशी आणि नव्या परंपरेशी जुळलेली आहे हे ऐकायला मिळणार आहे, आणि हे सगळं अर्थात तिच्या मनमोकळ्या हसण्यासह. तर ऐकूया पहिला भाग विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो

0: श्रोतो नमस्कार. विशेष गीतगंगा 225 व्या भागाच्या जवळ येऊन ठेपलाय आणि एखाद्या टप्प्यावर आपण आलो की काही मागचे टप्पे सहज आपल्याला आठवतात. एक मोठा टप्पा याच कार्यक्रम मालिकेचा 101वा भाग, त्याची एक आठवण आजच्या या भागामध्ये ज्या कलाकाराला आपण भेटणार आहोत या भागापासून म्हणूयात. खरं तर त्या कलाकारामुळे ती पुन्हा एकदा आठवण झाली आणि 225व्या भागाच्या निमित्तानंही ही आठवण झाली. तर ही कलाकार कोण? तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं गायत्री दातारचं स्वागत करतो. गायत्री नमस्कार.
1: नमस्कार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
0: नक्की. मी हे काय वेग बोलत होतो, काय संदर्भहीन बोलत होतो असं तुला वाटत असेल, तर ही मालिका 225व्या भागाच्या जवळ येऊन ठेपली आहे आणि आम्ही FM 101 वरनं बोलतो आहोत. म्हणून या मालिकेचा 101वा भाग सुबोध भावेंसोबत आम्ही लाईव्ह स्टेजवर घेतला होता.
1: अच्छा, वाव वाव.
0: म्हणून तो धागा लगेच जुळला आणि या टप्प्यावर येत असताना ज्या विविध कलाकारांनी यात भाग घेतलाय त्या सगळ्यांनी आपापल्या आवडीची गाणी सांगितली, आपापला एरा सांगितला. खरं तर आतापर्यंत खूप जुन्या गाण्यांचे संदर्भ आम्हाला मिळत गेले, म्हणून आम्ही मुद्दाम ठरवलं की एक तुझ्या वयाची कलाकार यात असावी आणि तिला जुनं किती कनेक्ट आहे आणि नवीनशी ती किती जवळीक आहे तिची, हेही आपण बघावं आणि मजा घ्यावी. मजा घ्यावी म्हणजे आनंद घ्यावा. खरं बघ कसा फरक पडतो शब्द शब्दांमधून. तर असे ह्या शब्दांचे सगळे खेळ तुम्ही मालिकांमधून आता चित्रपटात पण येते ते खेळत असता, तर तोच एक शब्द खेळ आपण खेळूया गाण्यांच्या मदतीनं. मला सगळंच आधी सांग की मी कधीही तुला रेडिओवर प्रत्यक्ष ऐकलेलं नाही. प्रत्यक्ष जाऊन तिथं स्टुडिओत बसलीच असं कुठेही मी वाचलं नाही किंवा ऐकलं नाही. खरं
1: कधीच नाही गेलीये मी. मी असं प्रत्यक्ष जाऊन रेडिओ इंटरव्ह्यू झाले फोनवरती, पण कधी प्रत्यक्ष जाऊन मी इंटरव्ह्यू केला नाहीये. बट हा एक्सपिरियन्स कमाल आहे.
0: बघ, मी श्रोत्याला सांगू इच्छितो की ती सगळं स्टुडिओ बघती असं आणि सांगते की हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. खरंच असं, कारण ही वास्तूच अशी आहे. आता मी म्हणाल्याप्रमाणे हे तर या मालिकेच्या निमित्तानं तर ठीकच आहे, पण गेली अनेक वर्ष दशक तर अनेक लोक या वास्तूत येऊन गेलेत आणि तू बघितलं असेल की त्यांच्या तस्वीरही आपण या वास्तूत बघितल्या. तर या सगळ्यांचा तो इम्पॅक्ट आहे, त्या सगळ्यांचा तो आशीर्वाद आहे, म्हणून आपण त्या सहवासाचा एक वास इथं लाभलेला आहे. तर आपण एक एक गाणं तुझ्या आवडीचं घेणार आहोत.
1: येस.
0: तर एक तर पहिल्यांदा तुला काय फील आहे या आकाशवाणीत आल्यानंतर? आता
1: खूप कमाल फील आहे, कारण लहानपणापासून आपण आकाशवाणीची बिल्डिंग बघतो किंवा आकाशवाणीवरचे रेडिओवरती ऐकलेल्या असतात गोष्टी, किंवा आई बाबा जेव्हा रेडिओ लावतात. माझ्या आईला खूप सवय आहे सकाळी रेडिओ लावायची.
0: आताही ना?
1: अजूनही तिला सवय आहे की तिला मोबाईलवर गाणी आवडत नाही, तिला टीव्हीवर गाणी आवडत नाही, तिला रेडिओवरती सकाळी उठून गाणी ऐकायला आवडतात. कारण तिचं एक खूप छान वाक्य आहे, ती म्हणते की ते जे अनसर्टन्टी असते ना, आता पुढचं गाणं कुठलं वाजणार, ती अनसर्टन्टी खूप आवडते. की अरे, आणि मग त्याच्यातून आपल्या आवडीचं गाणं लागलं की जे फिलिंग येतं ते ती म्हणते की तुमच्या मोबाईलच्या प्लेलिस्ट मधून येत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की नेक्स्ट गाणं कुठलं लागणार
0: आहे. म्हणून आपली आवड सारख्या कार्यक्रमही त्यात आपल्या आवडीची गाणी तर लोक ऐकतातच, पण याच्यानंतर कोण कुठलं गाणं आवडीचं सांगेल?
1: करेक्ट.
0: एक त्यातही एक गंमत असते.
1: तर म्हणून

0: मला हे सगळी ही सगळी बॅकग्राऊंड असल्यामुळे मला खूप मॅजिकल वाटतं इथे येऊन. आणि खरंच म्हणजे हे दिसत नाही पण मला सांगायला आवडेल की ही वास्तू खूप ब्लेस्ड वाटते जसं हे म्हणाले ते, आणि खूप ह्यूज आहे आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि थँक्यू फॉर दिस एक्सपिरियन्स.
1: थँक्स अ लॉट, तू वेळ काढून आली आहेस. पहिलं गाणं कुठलं निवडलंयस?
0: पहिलं गाणं आपल्या सगळ्यांच्या फेवरेट लता दिदींचं आहे आणि त्यांची अनेक गाणी आहेत जी आपल्याला आवडतात.
1: खरं तर दुर्दैवानं गायत्री आपण अशा दिवशी ध्वनिमुद्रण करत आहोत की त्या दुखवट्यात आपण आहोत.
0: एक्झॅक्टली,
1: राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आणि त्या दुखवट्यात आपण हे ध्वनिमुद्रण करतोय, पण एक त्यानिमित्तानं त्यांची खूप चांगली आठवण ध्वनिमुद्रित होईल हेही म्हणतात.
0: आणि कुठलाही गाण्याशी रिलेटेड शो हा त्यांच्या शिवाय होऊच शकत नाही.
1: खरंच
0: इतक्या मोठ्या लेजंड त्या आहेत की गाणं म्हणलं की पहिलं नाव कुठलं आपल्या डोक्यात येतं?
1: बरोबर.
0: ऍटलिस्ट माझ्या तरी तर ते लता मंगेशकरांचं आहे. आणि एक्झॅक्टली आय एम शुअर की नॉट ओनली भारतात, भारताबाहेर सुद्धा अनेक लोक गाणं या गोष्टीला लता मंगेशकरांबरोबर इक्वेट करतात. आणि वी हॅव लॉस्ट हर बट शी इज ऑलवेज गोइंग टू बी देअर विथ अस थ्रू हर व्हॉइस. त्याच्यामुळे मला त्यांच्या बऱ्याच आवडणाऱ्या गाण्यांपैकी जिया जले हे गाणं त्यांचं खूप आवडतं आणि ते त्यांनी मला आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायला आवडेल.
1: वा, खूपच छान. आणि एक स्वतःची ओळख असलेलं म्हण, स्वतःमध्ये काहीतरी घेऊन येणार गाणं असं लताबाई तर आहेतच त्यात, पण त्यातूनही एक पूर्ण स्टोरी घेऊन येणार, एक
0: ऍब्सोल्युटली
1: एक आभा आहे त्या गाण्याची स्वतःची.
0: ऍब्सोल्युटली
1: ती सगळी आपण अनुभव आहे.
0: ऍब्सोल्युटली. आणि इतकं सुंदर गायलंय आणि त्याचं चित्रीकरण पण इतकं सुंदर आहे की डोळे मिटले तरी ते सगळं गाणं डोळ्यासमोर येतं.
1: खरं.
0: आणि लता दिदींचा आवाज तर अमेझिंग, म्हणजे काही शब्दच नाहीत त्याच्यासाठी.

0: यू भजन.
1: वा, तर एकदा तो सगळा आनंद आपल्याला घेता आला तुझ्या या पहिल्याच निवडीच्या निमित्तानं. तू म्हणाली तसं प्रत्येक जण हा जगातला म्हणता येईल प्रत्येक जण हा त्यांच्याशी जुळलेला आहे गाण्याच्या निमित्तानं. पण हे फक्त जगापुरतंच मर्यादित राहत नाही तर ब्रह्मांडापुरतंही मर्यादित राहिलेलं नाहीये. अशा अनेक काल्पनिक गोष्टी असतील पण लोक आजकाल तसं पाठवतात की त्या गेल्यानंतर जे आता आपण मेसेजेस वगैरे बघतो आहोत की कसं त्यांचं स्वर्गात स्वागत झालं असेल.
0: असेलच म्हणजे
1: नक्कीच
0: खरोखर ऍब्सोल्युटली. कारण स्वर्गाला सुद्धा लकी वाटेल अशा त्या आहेत,
1: प्रश्नच नाही.
0: त्याच्यामुळे ऍब्सोल्युटली स्वागत काय म्हणजे.
1: आणि आपण
0: जल्लोष झाला असेल
1: खरंच आणि स्वर्गीय आवाज आपण म्हणतच आलोय.
0: करेक्ट. पण मला हे खूप लकी वाटतं स्वतःबद्दल की म्हणजे आपल्या सगळ्यांबद्दल की त्या ज्या टाइमफ्रेम मध्ये पृथ्वीवरती होत्या त्याच टाइमफ्रेम मध्ये आपण सुद्धा आहोत.
1: खरंच.
0: आणि ऍटलिस्ट या टाइमफ्रेम मध्ये आपल्याला त्यांना थोडं तरी लाईव्ह बघता आलं, थोडं तरी अनुभवता आलं, हे आपलं लक आहे. आणि आय फील रिअली बॅड फॉर पीपल जे आपल्या आता ह्याच्यानंतर येतील, मग ते त्यांची गाणी ऐकतील पण ते लता दीदींना बघू शकणार नाहीत लाईव्ह
1: आणि लाईव्ह ऐकू
0: शकणार नाही.
1: खरंच आहे. खूप एक वेगळा टर्न या आपल्या बोलण्याला तो दिलायस. पण काय शेवटी कलाकार म्हटलं गायक म्हटलं अशा घटना घडत राहणार आहेत. निसर्ग त्याचं काम करतो आहे म्हणून आपण या गोष्टी एक्सेप्ट करत पुढे निघालो.
0: करेक्ट.
1: मला वाटतं तुला हे गाणं ऐकताना मी खूपदा ऐकलंय आणि कुठल्या एखाद्या कार्यक्रमात म्हण किंवा आणखी कुठल्या तरी याच्यात यू ही चला चल रही ही पसंती दिल्याचं मी ऐकलंय. तुझ्या आवडीचं गाणं हे?
0: खूप आवडीचं गाणं आहे आणि हा चित्रपट सुद्धा माझ्या खूप आवडीचा आहे स्वदेश. कारण हे तर जाहीर आहे की मी शाहरुख खान ची खूप मोठी फॅन आहे. फॅनपेक्षा मी त्याच्या घराला नमस्कार करायला जाते, इतकी मोठी मी त्याची फॅन आहे. तर स्वदेश हा पिक्चर मी खूप लहान असताना ऑफकोर्स बघितलाय. 2004 सिनेमा आहे बहुतेक. मी 34 होते तेव्हा आणि मला प्रचंड आवडतो तो आणि मी तो असंख्य वेळा बघितलेला सिनेमा आहे. आणि त्याच्यातलं मला अगदी ते कावेरी अम्मा पासून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी म्हणजे तिचा अख्खा जो ट्रॅव्हल दाखवलाय त्यांचा तो ट्रॅव्हल आणि त्याच्यातली जी ऍक्ट्रेस आहे तिचं पण नाव गायत्री आहे. सो तिचं काम, शाहरुखचं काम तर ऑफकोर्स, मकरंद देशपांडे आहेत त्यांचं काम ऑफकोर्स. त्यामुळे तो मला खूप आवडणारा सिनेमा आहे आणि मला त्याची स्टोरी पण खूप आवडते. आणि हे गाणं मला खूप जास्त आवडतं कारण मी एक ट्रॅव्हलर आहे, मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. आणि जेव्हा केव्हा मी ट्रॅव्हल करायला निघते तर दिस इज द फर्स्ट सॉन्ग दॅट आय लिसन टू ऑलवेज.
1: असंच कुठेतरी ऐकलंय.

0: सिनेमाबद्दल तू बोलत होतेस या गाण्याच्या अनुषंगानं, तुला एक म्हणजे तुझा शाहरुख असं म्हणेन मी,
1: येस,
0: तर त्यात तो अभिनेता होता, हिरो नव्हता असा एक रिमार्क समीक्षकांनी दिलाय, याबद्दल तुला काय वाटतं?
1: अब्सोल्युटली, कारण ते जे कॅरेक्टर आहे ते इतकं बिलिव्हेबल केलंय त्यांनी की खरंच तो असा एक नासामध्ये काम करणारा येणार आहे जो इकडे आलाय आणि मग तो एक अरे बापरे इथे असा प्रॉब्लेम झाला आणि मग तो आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे, तर ते इतकं नॅचरल वाटलंय त्यांनी जे काम केलंय त्याच्यामध्ये ते. आणि ओव्हरऑलच म्हणजे जे चित्रीकरण आहे त्या सिनेमाचं किंवा जी काय गाणी आहेत किंवा जे काय डायलॉग्स आहेत ते मला इतके आवडतात कारण ते इतके नॅचरल वाटतात. आणि शाहरुख खान तर मला खूप आवडतो, ही इज माय हिरो असं म्हणता येईल, माय हिरो. पण
0: हिरो म्हणून आवडतो का अभिनेता म्हणून?
1: मला अभिनेता म्हणून पण आवडतो, कारण त्याला कारण असं आहे की शाहरुख खान एक स्वदेसही करू शकतो आणि शाहरुख खान कुछ कुछ होता है पण करू शकतो आणि तोच हॅपी न्यू इयर पण करू शकतो. सो एवढी रेंज असलेला एक्झॅक्टली, किंवा बाजीगर करू शकतो, डर करू शकतो, तर एवढी रेंज असलेला माणूस हा उत्तम अभिनेता आहेच,
0: प्रश्नच नाही.
1: त्याच्यामुळे मला तो अभिनेता म्हणूनही आवडतो.
0: खूप छान, खूप छान. आणि प्रत्येक जण आपण आपला म्हटलं की थोडं समीक्षाही करत राहतो, तर मला स्वतःला तू रेल्वेमध्ये बसलेला असताना डायलॉगचा तू उल्लेख केलास, त्यात डायलॉगही नाहीये फक्त त्याच्या डोळ्यात या रेल्वेमधल्या लोकांच्या स्थितीवरचं जे निरीक्षण आहे त्याचा जो परिणाम त्याच्यावर झालेला आहे मनावर, तो डोळ्यातनं जो काही दाखवलाय त्यानं,
1: येस. किंवा मला एस्पेशली त्याचं जे कावेरी अम्मा बरोबरचं जे रिलेशन आहे ना ते खूप आवडतं, इतकं गोल्ड रिलेशन आहे, तर ते मला अजूनही आवडतात ते सीन बघायला कधी कधी.
0: खूप छान. गाण्यांची आपण ती गाडी आणखी पुढे घेऊन जाऊयात, कुठलं गाणं निवडलंय पुढचं?
1: पुढचं गाणं आहे लगान मधलं. सो लगान हा माझ्या मते मी पहिला थिएटरमध्ये जाऊन बघितलेला सिनेमा होता, कारण मी तेव्हा काय 5-6 वर्षांची असेल, मी त्याच्या आधी पण बघितलं असेल, नेलं असेल आई बाबांनी.
0: अनपेक्षितपणे खूप वेळा तू वय सांगते असं,
1: पण मला माझ्या आठवणीतला मी पहिले थिएटरमध्ये जाऊन बघितलेला सिनेमा हा लगान होता आणि इट वॉज अ मॅजिकल एक्सपिरियन्स फॉर मी, कारण एवढा मोठा स्क्रीन आणि तो सिनेमा एक खूप सुंदर आहे.

0: आणि ते असे फुल ऑन हरवतात वगैरे
1: हो
0: इंग्लंडला क्रिकेटमध्ये, आणि मी
1: येस
0: क्रिकेटची पण मी फॅन आहे,
1: वा
0: तर त्याच्यामुळे मला खूप खूप खूप तो सिनेमा अजूनही एन्जॉय होतो. आणि त्याच्यातलं हे गाणं मला, सगळीच गाणी त्याच्यातली छान आहेत, पण राधा कैसे ना जले
1: क्या
0: हे
1: बात है,
0: गाणं मला खूप आवडतं त्याच्यातलं. आणि त्याच्यात आमिर खान पण का छान आहे, आणि ते सगळंच गाणं खूप सुंदर केलंय.
1: प्रश्नच नाही. याची एक कथा आहे या गाण्याची. ग्रेसी सिंगचं जे सिलेक्शन झालंय त्या सिनेमासाठी, तर या गाण्यात डान्स होता आणि हा डान्स चांगला यावा, ती सगळी तशी दिसावी, त्या रोलला सूट व्हावी, अशा दोन्ही गोष्टी बघायच्या होत्या आशुतोष गोवारीकरांना. म्हणून त्यांनी ऑडिशनला ज्या ज्या मुली आल्या होत्या त्यांना उठो मे ऐसी बात हे गाणं ऑडिशनसाठी ठेवलं होतं, डान्ससाठी, की त्या गाण्यावर डान्स करून दाखव. त्या गाण्याची खासियत ही आहे की त्यात एक सीन इतका मोठा आहे एक पीस मधला की तो नॉनस्टॉप करणं एका चांगल्या डान्सरलाच ते जमू शकतं, म्हणून त्यांना ते हवं होतं आणि त्यात ग्रेसी सिंगने बाजी मारली होती.
0: अच्छा,
1: ते या गाण्यासाठीच सगळा तो रोल तिला मिळाला असं म्हणायला हरकत
0: नाही. पण ग्रेसी सिंग पण की सुंदर दिसली आहे,
1: प्रश्नच नाही,
0: आणि काय सुंदर तिने काम केलंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा तर मी पहिला मी असा बघितलेला सिनेमा असल्यामुळे मी अशी मेस्मराइज्ड होते की वाव किती छान दिसतंय सगळं. आणि सगळं आणि अजून एक याच्याबद्दलचा किस्सा असा आहे की याचं शूटिंग वाटतं थोडं वाईला झालेलं होतं.
1: होय होय.
0: तर मी माझ्या काही नातेवाईकांबरोबर तेव्हा वाईला गेले होते, म्हणजे हा रिलीज व्हायच्या आधी ऑफकोर्स. आणि आम्ही जिथे जेवायला बसलो होतो तिथे आशुतोष गोवारीकर आले होते. आणि मी म्हणजे मला माहित नव्हतं ना की ते कोण, मला आईबाबांनी सांगितलं, म्हणून मी त्यांचा ऑटोग्राफ घ्यायला गेले होते. आणि माझ्याकडे अजूनही एका वहीमध्ये छोटी, पूर्वी नाही का ते असं छोटं ऑटोग्राफ बुक मिळायचं, अजूनही माझ्याकडे ते आहे. आणि त्याच्यात माझ्याकडे आशुतोष गोवारीकरांची सही आहे. येस.
1: आणि सुबोध भावांची पण.
0: येस, सुबोध दादा तर मला नंतर भेटला.
1: हो, ऑटोग्राफ आहे की नाही? तर
0: ऑटोग्राफ नाहीये माझ्याकडे सुबोध, फोटो आहे माझ्याकडे दादा बरोबर. जा
1: गायत्री, त्या फोटोविषयी सोशल मीडियामुळे आम्हा सगळ्यांना थोडीफार माहिती नक्कीच आहे, पण अधिक जाणून घेणार आहोत पुढच्या भागामधून. तेव्हा हा पुढचा भाग आणि पुढचे भाग ऐकत रहा FM बँड 101 MHz वरून दर रविवारी सकाळी 9:30 आणि संध्याकाळी 6:30 याच वेळांमध्ये. आपण हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर कुठेही कधीही आपल्या सोयीनं ऐकू शकता. ऐकत रहा विशेष गीत गंगा, सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील हो.

श्रोते हो, आत्ताच आपण विशेष गीतगंगा हा कार्यक्रम ऐकलात. गायत्री दातार यांच्याशी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ यांनी साधलेल्या कार्यक्रमात आज भाग पहिला आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता आहात. श्रोते हो, आता ठीक 3 वाजता मंच आहे गीत, त्यानंतर 3:30 नाट्य

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज 7:45 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्याचं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आम्हाला ऐकू शकता FM बँड 101 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपद्वारे जगात सर्वत्र. आजच्या या संध्याकाळच्या प्रसारण सभेत मी दिव्या जगदाळे आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजलेत. ऐकूयात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.

0: प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. पूर्वसूत्र.
1: आमच्या बागेतून मांजराच्या पिल्लाचा बारीक आवाज यायला लागला.
2: चले जाओ, ही आमची बाग आहे.
1: आमची म्हणजे?
2: तस मी माझं नाव कोणी विचारलं तर सांगत नाही, पण तू आमच्या शेजारी राहतोस म्हणून तुला सांगते. माझं नाव सुमी.
1: मांजराचं पिल्लू कुंडीतच बसलेलं सापडलं. आमच्या आजीला मांजरांचा फार राग आहे.
2: जिला सांगायचंच नाही तुझ्याकडे पिल्लू येते असं शर्टाच्या आत लप.
3: बाबूराव, बडवून काढ चांगलं, पोत्यात घालून लांब सोडून ये जा.
1: बाबूराव दुष्ट. संध्याकाळी आमच्या घरासमोर खेळत असताना तीन चार तरी मांजर रस्त्यावरून गेली असतील. त्यातली कुणीतरी नक्कीच त्या पिल्याची आई असणार. मग सारखी आईची आठवण यायला लागली. आजीच्या घरी यायच्या आधी मी खूप रडलं होतं. का तिनं मला मांजराच्या पिल्ल्यासारखं एकट्याला तिकडे आणून सोडलं.
4: आजोबा आणि आजी बकस एकटे आहेत, म्हणून मी माझा हा आनंदाचा ठेवा त्यांच्याकडे थोड्या दिवसांसाठी ठेवणार आहे.
1: तेव्हा आईनं माझ्या उघड्या पाठीवरून हात फिरवला होता. त्याचा ठसा अजूनही माझ्या पाठीवर तसाच आहे असं वाटत.
5: लंप्या, तुला गंमत दाखवतो.
1: ते मला घेऊन माडीवरच्या एका खोलीत गेले. त्याला निळा रंग होता. तिथे पुस्तकांनी भरलेल्या कपाटावर छानशा दोन वेण्या घातलेल्या मुलीचा एक फोटो होता.
5: कुणाचा फोटो आहे?
1: आई.
5: तुझ्यासारखी दुर्गी लहान होती ना, तेव्हा तिची ही खोली होती. आजपासून ही खोलीत तुझी.
3: लंप्या, वर दुर्गाच्या खोलीतल्या सामानाची उलथापालथ करू नकोस.
1: का? पण
3: उद्या सकाळी दुर्गा आणि तुझी भावंड सुट्टीसाठी येणार आहेत.
1: काय? आई येणार आहे?
0: ऐकूया शारदा संगीत या मालिकेचा दुसरा भाग.
6: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
7: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
8: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: संपर्क 89 39 41 42.
6: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.

0: च्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतरण दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. पूर्वसूत्र.
1: आमच्या बागेतून मांजराच्या पिल्लाचा बारीक आवाज यायला लागला.
2: चले जाओ, ही आमची बाग आहे.
1: आमची म्हणजे?
2: तसं मी माझं नाव कोणी विचारलं तर सांगत नाही, पण तू आमच्या शेजारी राहतोस म्हणून तुला सांगते. माझं नाव सुमी.
1: मांजराचं पिल्लू कुंडीतच बसलेलं सापडलं. आमच्या आजीला मांजरांचा फार राग आहे.
2: तिला सांगायचंच नाही तुझ्याकडे पिल्लू येते असं शर्टाच्या आत लप.
3: बाबूराव, बडवून काढ चांगलं, पोत्यात घालून लांब सोडून ये जा.
1: बाबूराव दुष्ट. संध्याकाळी आमच्या घरासमोर खेळत असताना तीन चार तरी मांजर रस्त्यावरून गेली असतील. त्यातले कुणीतरी नक्कीच त्या पिल्लाची आई असणार. मग सारखी आईची आठवण यायला लागली. आजीच्या घरी यायच्या आधी मी खूप रडलं होतं. का तिनं मला मांजराच्या पिल्लासारखं एकट्याला तिकडं आणून सोडलं?
4: आजोबा आणि आजी बकस एकटे आहेत, म्हणून मी माझा हा आनंदाचा ठेवा त्यांच्याकडे थोड्या दिवसांसाठी ठेवणार.
1: तेव्हा आईनं माझ्या उघड्या पाठीवरून हात फिरवला होता. त्याचा ठसा अजूनही माझ्या पाठीवर तसाच आहे असं वाटत.
5: लंप्या, तुला गंमत दाखवतो.
1: ते मला घेऊन माडीवरच्या एका खोलीत गेले. तिला निळा रंग होता. तिथे पुस्तकांनी भरलेला कपाटावर छानशा दोन वेण्या घातलेल्या मुलीचा एक फोटो होता.
5: कुणाचा फोटो आहे?
1: आई.
5: तुझ्यासारखी दुर्गी लहान होती ना, तेव्हा तिची ही खोली होती. आजपासून ही खोलीत तुझी.
3: लंप्या, वर दुर्गाच्या खोलीतल्या सामानाची उलथापालत करू नकोस.
1: का? पण
3: उद्या सकाळी दुर्गा आणि तुझी भावंड सुट्टीसाठी येणार आहेत.
1: काय? आई येणार आहे?
0: ऐकूया शारदा संगीत या मालिकेचा दुसरा भाग.
6: रावसाहेब. ओ रावसाहेब.
5: बसवण्णा, उशीर झाला की रे? गाडी चुकली नाही म्हणजे मिळवली.
6: रावसाहेब, आत्ते एवढं काळजी सोडून बोला. ही एक्सप्रेस आज लेट होणार. सोडा,
5: गाड्यांची टाइम टेबल कळायला तू स्टेशन मास्तर लागून गेलास की रे? अहो लंपनला हाक मारा, उशीर झालाय म्हणावं.
3: लंपन, बसवण्णा आला रे. चल आटा बाबा. घरात येईन मीन माणसं तीन, पण कुणी वेळेवर घरी तयार असेल तर गुरुदत्तालाच ठाऊक.
6: ताई येणार काय? फार दिवसांनी येत आहे ताई. आपलं लंपूदादा तर एकदम खुश असणार. सोडा
1: आजी आजोबा बसवण्णा सारखा उशीर झालाय उशीर झालाय असं तेच तेच बोलत बसले. त्यात मी फाटकातून येऊन धमणीत बसलो ते त्यांना कळलंच नाही.

आपल्यापेक्षा बसवण्णाच्या धमणीतून जायला फार आवडतं. मलाही बसवण्णाची धमणी सुद्धा मस्त आहे. पांढरे शुभ्र दोन बैल, शेंदरी रंगाची चाको, पांढरा टोप आणि धमणीच्या बाजूला ठोकलेले पितळेचे चकचकीत पत्रे, आज चारी बाजूंना गादी असलेली बाको आणि मेणकापडाचे पडदे असलेल्या खिडक्या.

0: बसवा ना, लाकडाची खोलीच बसवली की तुमच्या बैलगाडीवर?
1: लंपू दादा, आपलं ताई येणार बरोबर, बिट्टी बिट्टी दोन पोर येणार, आणि ताईला उन्हातून आणल का मी? ताई जेव्हा तुमच्या एवढी होती ना,
0: आई माझ्या एवढी होती ना, हे मला सांग ना, हा आमच्या गावातल्या सगळ्यांचा प्रमुख की काय म्हणतात तो उद्योग आहे, आई माझी सगळ्यांना ओळखणार आणि सगळ्या माझ्या आईला।

0: स्टेशनवर पोहोचल्यावर आजोबा स्टेशन मास्तरांशी बोलत उभे राहिले. स्टेशन समोरून निघालेले रूळ चंदेरी तारांसारखे चमकत दूर कुठेतरी जाऊन नाहीसे झाले होते. त्या पलीकडे काहीही दिसत नव्हतं. जरा वेळाने दूर अंतर रुळांच्या टोकावर एक काळा ठिपका दिसायला लागला.
1: रावसाहेब रावसाहेब, गाडी येऊच घातली बघा.
0: तो हळूहळू मोठा व्हायला लागला. किंचाळत 19 आवाज करत गाडी स्टेशनात येऊन थांबली. वारुळातून एकदम मुंग्या बाहेर आल्यासारखी स्टेशनवर गर्दी झाली.
2: Thank you.

0: इकडे इकडे इकडे
1: आई आजोबा ती बघा तिकडे वसवण्णा मी आणि आजोबा त्या डब्यामागून पळत सुटलो खिडकीतून हसून आई आमच्याकडे पाहत होती तिच्या शेजारी छानसे केस कापलेली मनी उभी होती आणि आईच्या अगदी जवळ आईला बिलगून बिट्ट्या बसला होता छानसा भांग पडलेला आणि बाबा सूट घातलेला खर तर मला गाडी थांबल्याबरोबर डब्यात चढून बिट्ट्याला हातात घ्यायचं होतं मनीचा दंड पकडायचा होता पण ती दोघही इतकी बदलली होती की मी आजोबांच्या कोटाला धरून मागे उभा राहिलो
2: लंपन अरे काय
3: दुर्गा देती बॅग इकडे अरे मनुताई काय छान फ्रॉक आहे तुमचा
4: आजोबा मला यावेळी डोंगरावरच्या देवळात नेणार ना प्रॉमिस
3: ओहो प्रॉमिस ग पोरी आणि बिट्ट्या लवाडा ये रे ये माझ्या कडेवर ये आजोबांना ओळखलंस का

0: अय्या बसवण्णाची धमणी आपल्यासाठी मने बिट्ट्या ती बघ काय गंमत आहे. ये ये मने बस आत. कशी छान खोली सारखी आहे बघ.
1: ताई नीट बसा. शेरासारखा रस्ता नाही सरळ सोट पण असं नीट नेतोय बघा शिस्तीत.
2: लंपू तू पुढे बस बसवण्णा शेजारी. गर्दी नको एकदम मागे.
3: मला एकदम रडायला येईल की काय असं झालं आणि माझे ओठ एकदम पुढे आले. मी बसवण्णा शेजारी जाऊन बसलो आणि रस्त्यातल्या वाळूचं पीठ करत आम्ही घराकडे जायला लागलो.

0: कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: अय्या, बसवण्णाची धमणी आपल्यासाठी. मने बिट्ट्या, ती बघ काय गंमत आहे. ये ये मने, बस आत. कशी छान खोली सारखी आहे बघ.
3: ताई नीट बसा. शेरासारखा रस्ता नाही सरळ सोट, पण असं नीट नेतोय बघा शिस्तीत.
4: लंपू, तू पुढे बस बसवण्णा शेजारी, गर्दी नको एकदम मागे.
5: मला एकदम रडायला येईल की काय असं झालं, आणि माझे ओठ एकदम पुढे आले. मी बसवण्णा शेजारी जाऊन बसलो आणि रस्त्यातल्या वाळूचं पीठ करत आम्ही घराकडे जायला लागलो.

0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल.

0: घरी आलो तेव्हा घराच्या फाटकात आईच्या आणि आजीच्या 25-25 मैत्रिणी वाट बघत उभी होत्या. त्या गर्दीतही दिसेनाशीच झाली. त्या बायकांचा इतका दंगा सुरू झाला की त्यापेक्षा आमच्या शाळेतली मधली सुट्टी बरी.
1: दुर्गा, हे दुर्गे, बिट्ट्याचं दूध गरम झालंय ग, त्याला आत पाठव. बाब्या, बाबूराव, कुठं उधळले देव जाणे.
2: अगं मालती, केवढी बदलली आहेस.
3: हो ना ग, सध्या इतकं काम आहे. ए बरं, ते जाऊ दे. ए, तू रजनीकडे गेली होतीस का?
2: नाही ग, हल्ली जाणच झालं नाही बघ तिच्याकडे.
3: ए, ती तुमच्या इकडेच असते ना?
2: बाबा, परवा शिक्षक मंडळाची मीटिंग होती. मी त्यांना काय सुचवलं की या अभ्यासक्रमात
3: काय ग, मग नवीन लिखाण, कविता वगैरे जोरात चालू आहेत ना?
2: काय ग, काही नाही.
3: मग एखादं गाणं तरी म्हण.
2: गाणं कसलं म्हणतीये? छे, आता नको.
4: तरी मी मंजिरीला म्हंटल की दुर्गा यायचे, थांब.
3: मनी कुठे आहे ग?
1: गेल्या खेपेला पण पाहिली नाही मी तिला.
4: आणि करून करून किती करायचं ग मी? सासू सासऱ्यांचं करा, दीरनंदा अजून लहान म्हणून त्यांचं कर, वर सणवार गौरी गणपती सगळं आहे. आणि जरा माझ्या माहेरची चार माणसं आली की पुन्हा यांची नाकं वर.
5: दुर्गा, यावेळी माझ्या घरी न येता जायचं नाही हो. अगं, आम्ही गाडी घेतली.
6: हो
5: पिया,
6: हो.
1: शेवटी यांनी नेलं बाई मला सिनेमाला. अगं नरगिस काय छान दिसते म्हणून. अगं काय दिसते
7: पण आपल्या इथलं थिएटर नाही बरं बाई.
1: आवाज
0: बघायचा. नुसतं घरभर फिरत होतो. आमच्याशी बोलायलाही कुणाला वेळ नव्हता. रस्त्याच्या पलीकडच्या हेरवाडकर मामींच्या अंगणात आणखी काही बायका जमल्या होत्या. त्या बायकात एकच पुरुष दिसला. म्हणून नीट पाहिलं तर तो बाबूरावच होता. त्याच्याजवळ मनी उभी होती आणि इंग्रजी कविता हातवारे वगैरे करून ऐटीत म्हणत होती. सगळ्या बायका अगदी टक लावून तिच्याकडे कौतुकाने बघत होत्या. बाबा.

0: One for the little boy who lives down the lane. One for the little boy who lives down the lane.
1: सकाळपासून सुमी कुठेच दिसत नव्हती, म्हणून सुमीच्या घरी गेलो. सोफ्यात सुमीच्या आजी उमऱ्यावर बसल्या होत्या आणि आजोबा त्यांच्या मॅड तक्त्याला टेकून बसले होते. ते दोघही झोपाळ्याकडे टक लावून पाहत होते. झोपाळ्यावर सुमी बिट्ट्याला घेऊन बसली होती आणि तो जोर जोरात हातवारे करून

मला असं वाटायला लागलं की सगळे लोक माझ्यापासून आगगाडीच्या रुळासारखे दूर दूर जात आहेत आणि ते परत कधीच येणार नाहीत. माझा घसा दुखायला लागला. मी तिथून सरळ आमच्या घरी माझ्या खोलीत गेलो. खोलीत आईनं आणलेलं सर्व सामान पसरून पडलं होतं. ते पाहूनही मला राग यायला लागला. ते सगळं फेकून द्यावं असं मला वाटायला लागलं. तेव्हापासून मी आईची वाट पाहत होतो आणि आता तर ती घरी येऊनही माझ्याकडे पाहत पण नव्हती. माझ्या पाठीवरचा तो हाताचा ठसा काट्याचा तसा असं मला वाटायला लागलं.

0: रडलो आणि उषाकडे डोकं खुपसलं, म्हणजे मला काही दिसायलाच नको. मला इतकं रडायला लागलं की ते आवरेनाच. मग मी मॅड सारखं रडतच राहिलो. कितीतरी वेळाने मला जाग आली तेव्हा तो आईचा मऊ हात माझ्या गालावर होता. आणि ती म्हणजे शेजारी बसली होती.
1: मला माहिती आहे लंपन, तू कार उचलायस ते. सकाळपासून मी तुझ्या जवळ आले नाही, तुझ्याशी बोलले नाही, तुझ्याकडे नीट पाहिलंही नाही, होय ना? दमणीत तू माझ्या शेजारी नव्हतास आणि घरी आल्यावर या बायकांची गर्दी. आता सगळ्या गेल्या आणि मी आले. बघ बघ माझ्याकडे.

0: नहळूच माझ्या डोक्यावरच्या उश्या काढल्या आणि माझं डोकं आपल्या छातीशी धरलं. आईच्या त्या पदराच्या वासाने मला सगळं विसरल्यासारखं झालं. एवढ्यात बाबूरावांनी बिट्ट्याला आणून सोडलं. तो एकदम माझ्या पोटावर बसला आणि त्यांनी माझं कान पकडले. तो माझ्या पोटावर बसून दंगा करत असतानाच मनी आली.
1: दादा, ही बघ मी तुझ्यासाठी काय गंमत आणली आहे, बघ ना.
0: एकदम आईच्या दुसऱ्या मांडीवर बसली आणि तिनं माझ्या गळ्याभोवती आपल्या ते मॅड सारखे हात टाकले.

0: मला एकदम छान वाटायला लागलं. पाठीवरचा आईच्या हाताचा तो ठसा पुन्हा लाजाळूच्या बाणासारखा उलगडायला लागला. मुनीच्या आणि बिट्ट्याच्या वजनानं मला श्वासही घेता येईना. आईचा हात माझ्या गालावरच होता. आई, आमच्या तिघांचं तुला वजन झालं का ग?
1: हे वजन नाही लंपन, हे माझं प्रेमाचं ओझ आहे.
0: मग आईनं आम्हाला तिघांनाही आपल्या मिठीत घेतलं. त्या गर्दीतही आईच्या डोळ्यातून आलेल्या पाण्याचा एक थेंब माझ्या गालावर पडला.

शारदा संगीत या मालिकेच्या दुसऱ्या भागातील भूमिका आणि कलावंत आजी ज्योती सुभाष, आजोबा विजय देव, बाबा सचिन कुंडलकर, आई माधुरी पुरंदरे, बसवण्णा गिरीश कुलकर्णी, मनी मृण्मयी घोसपूरकर आणि लंपन मदन देवधर.

निर्मिती चैतन्य वेद पुणे, रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर, सहदिग्दर्शन ज्योती सुभाष, संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी, ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये, निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर, सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रद्धेहो, आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. प्रकाश नारायण संत यांच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत याचा हा भाग दुसरा होता. दिग्दर्शक सचिन कुंडलकर, निर्मिती चैतन्य वेध पुणे यांची, तर सादरकर्त्या होत्या प्रतिमा कुलकर्णी. श्रोतेहो, सायंकाळचे ठीक 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा.
2: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात हे गीत.

श्रोतेहो, आपण ऐकलेलं हे गीत होतं आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं. शब्द होते जगदीश खेबुडकर यांचे, संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि गायलंही होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले सुधीर फडके यांच्या स्वरात भारा तांबे यांचं हे गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: जुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पूना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो

0: स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: शब्दरचना संत तुकाराम, गायक आणि संगीतकार डॉक्टर शेखर.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 940-598-93-75.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना, अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्स ची सुविधा। संपर्क 8793489436, 8793489436। निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे।
3: श्रोते हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। कार्यक्रमात आता ऐकूयात गदिमांच्या अर्थात ग दि माडगुळकरांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत, स्वर आशा भोसले आणि वसंत पवार यांचं। तर चित्रपट आहे सांगते ऐका।

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: श्रोतेहो, हे आकाशवाणीचं पुणे विविध भारती 101 FM आहे, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रमात आता यापुढे ऐकूयात अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही रचना. संगीत आहे श्रीनिवास

0: श्रद्धेव अरुंधाते यांच्या स्वरातली ही गीतरचना आपण ऐकलीत. या गाण्याबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो सायंकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूयात पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे, योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे विधान परिषदेची रिक्त जागा भाजपकडेच राहावी यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाकडे सुमारे 333 मतदारांचं भक्कम संख्याबळ आहे, त्यामुळे ही जागा भाजपलाच देण्याची मागणी पुणे महापालिकेतल्या भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. तर दुसरीकडे पुण्याची जागा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे, त्यामुळे आता महायुतीतील अंतर्गत समीकरणांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तुहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पीएमपी प्रशासनानं प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रथमच 2 सॉफ्टवेअर प्रणालींचं एकत्रीकरण केलं असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. रस्त्यावर धावलेल्या 1770 बसपैकी 93% बस वेळेत धावल्या आहेत. बसमधील GPS यंत्रणा आणि वाहकांकडील ETM मशीनच्या सॉफ्टवेअरला परस्पर जोडण्यात आल्यानं बस संचलनात मोठी सुधारणा झाली आहे. या एकत्रीकरणामुळे एकाच मार्गावर अनावश्यकपणे जास्त बस धावणं किंवा कमी प्रवासी असलेल्या फेऱ्यांचं नियोजन अशा त्रुटींवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. याआधी बस वेळापत्रकाची जबाबदारी आगार व्यवस्थापनाकडे असल्यानं मानवी हस्तक्षेपामुळे परिचालनात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या समस्यांवर उपाय म्हणून PMP प्रशासनानं एबिक्स आणि कार्गो FL या 2 रिअल टाईम डेटाबेस सॉफ्टवेअरचं एकत्रीकरण केलं आहे. यामुळे बस संचलनाचं नियोजन अधिक अचूक आणि परिणामकारक झालं आहे असं PMPचे अध्यक्ष महेश आव्हाड यांनी सांगितलं. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात

0: भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1 अब्ज 30 कोटी डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1 अब्ज 9 कोटी होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमती झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ दिवंगत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज पुण्यात भावांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉक्टर सुधीर भावे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिग्दर्शक सुनील सुक्तनकर, एमकेसीएलचे प्रमुख सल्लागार विवेक सावंत, मुक्तांगणच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी मानसिक आरोग्य या विषयासह विविध विषयांवर आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं. निसर्गाचं प्रतिबिंब टिपणाऱ्या 13 हौशी कलाकारांच्या कलाकृतींचं प्रदर्शन आजपासून पुण्यात बालगंधर्व कलादालनात सुरू झालं आहे. वन्यजीव, पक्षी आणि विहंगम निसर्गदृश्य असे विविध विषय या प्रदर्शनातून रसिकांना अनुभवता येणार आहेत. येत्या 26 मेपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 35 अंश तर किमान तापमान 25.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून दुपारनंतर हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो आपण ऐकलात पुणे वृत्तांत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो सायंकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ज्वेल थेफ या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं हे सदाबहार गाणं.

0: ज्वेल थीफ या चित्रपटात एक वेगळाच विषय हाताळला गेला. म्हणजे तोपर्यंत चित्रपटांचे विषय बदलत गेले. 1967 मधला ज्वेल थीफ हा एक डिटेक्टिव्ह थ्रिलर चित्रपट जो देवानंदचे भाऊ विजयानंद यांनी दिग्दर्शित केला होता. यातले कलाकार अशोक कुमार, देवानंद, वैजयंतीमाला होते, तर तनुजा, हेलन फरियाल आणि अंजू महेंद्रू या चार अभिनेत्री सुद्धा होत्या. देवानंदच्याच नवकेतन फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि कॅमेरामन होते व्ही रात्रा. मंडळी, या चित्रपटाची कथा ही अल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांवरून प्रेरित होऊन घेतलेली होती आणि अशोक कुमार यांना मास्टर माइंड खलनायक म्हणून पडद्यावर दाखवलं गेलं होतं, जे त्यांच्या प्रतिमेच्या एकदम विरुद्ध होतं. या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री वैजयंतीमाला यांचं त्याच काळात लग्न ठरलेलं होतं, पण चित्रपटाचं शूटिंग त्यावेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. तरीही वैजयंतीमाला अत्यंत व्यावसायिक राहिल्या आणि चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत त्यांनी सहकार्य केलं. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: संपर्क 1909-3930-4142.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्वेल थीफ या चित्रपटातली अजून एक गंमत म्हणजे अभिनेते देवानंद यांना विविध प्रकारच्या कॅप्स म्हणजेच टोप्या खरेदी करण्याचा छंद होता. ज्वेल थीफ या चित्रपटात त्यांनी घातलेली टोपी ही त्यांनी डेन्मार्क मधून खरेदी केली होती. ती टोपी बघितल्यानंतर विजय आनंद यांना असं वाटलं की याचा वापर आपण ज्वेल थीफ मधल्या कॅरेक्टरसाठी करू, ज्यामुळे त्या कॅरेक्टरला एक ग्लॅमरस आणि मिस्टिरियस लुक मिळेल. म्हणून या टोपीचा चित्रपटात वापर करण्यात आला आणि काही कालावधीतच ही टोपी जनसामान्यांमध्ये सुद्धा लोकप्रिय झाली. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ज्वेल थीफ या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून। सायंकाळचे 6:15 होत आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक प्रस्तुत गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत। शब्द आहेत शांता शेळके यांचे।

0: जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गम्मत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
1: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
0: हा एक निसर्गमित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्गमित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: श्रद्धेह कार्यक्रमात आता जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: छोट्या मित्र मैत्रिणींनो, गंमत

0: काय काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला कोण काय
1: दरवाजा उघडू नको दरवाजा
0: अगं
1: कोण
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस काय संज्ञा
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे कोण आहे त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
2: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमासदन.
5: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची ही रचना. संगीत आहे राम कदम यांचं, तर चित्रपट पिंजरा.
3: काय झालं? अशी कुठं चालली?

श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: श्रोते हो, हे गीत होतं लता मंगेशकर यांच्या स्वरात. भारा तांबे यांच्या या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात उमाकांत काणेकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591.
0: श्रोते हो, आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत अपर्णा देव आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सायंकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओंकार आयुर्वेद प्रस्तुत अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 45वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ आहे, अर्जुना, वेद हे तीन गुणांच्या विषयांचं वर्णन करणारे आहेत। तू तीन गुण रहित हो आणि सुख दुःखादी द्वंद्व रहित नित्य सत्वस्थ अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूंचं रक्षण यांची चिंता सोडून आत्मवस्तूच्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवून राहा। ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाविषयी लिहितात, तिही गुणी आवृत्त हे वेद जाण

निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते येर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण एथ झणे अंतःकरण रिगो देसी मी माझे हे न करी तू गुणत्रयाते अव्हेरी एक आत्मसुख अंतरी विसंब झणे हा मी आणि हे माझ हा भाव मनात चित्तात ठेवू नकोस अंतरात एक आत्मसुख ठेव ते मात्र सोडू नकोस हा महत्वाचा संदेश माऊलींनी दिला. लोकमान्य टिळकांनी या श्लोकाचा अनुवाद करताना वेद हे त्रैगुण्यांनी भरलेले असल्याने तू निस्त्रैगुण्य म्हणजे त्रिगुणातीत नित्य सत्वस्थ सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त आणि योगक्षेमादी स्वार्थात न गळता आत्मनिष्ठ हो असं म्हटलंय. यातला आत्मनिष्ठ हो हा संदेश महत्वाचा आहे. विनोबा भावे या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हणतात तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध. वेद हे त्रिगुणांनी व्याप्त आहेत त्यापैकी उपनिषदादी भागच सात्विक आहे. स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचं ज्यात निरीक्षण केलेलं आहे ते बाकीचे भाग त्रिगुणांनी युक्त आहेत. वेदवाक्य कर्मफळाची स्तुती करतात. कर्मफळ भोग ऐश्वर्याची आसक्ती निर्माण करतं. बुद्धीचा निश्चय डळमळतो त्यातून सुख दुःख द्वंद्व निर्माण होतं म्हणून गुणातीत होणं महत्वाचं आहे. सात्विकतेच्याही अतीत हो असा उपदेश भगवंत इथे करतायत. या श्लोकात भगवंत अर्जुनाला निद्वंद्व नित्य सत्वस्थ निर्योग क्षेम आणि आत्ममान हो असं सांगतायत. तुकाराम महाराज याविषयी म्हणतात वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. जसं नदीला कितीही पाणी असलं तरी आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण पितो तसं वेदांनी जरी अनेक गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी त्यातल्या उपनिषदांनी सांगितलेला सात्विक भाग तेवढाच आम्ही घेऊ असा याचा भावार्थ. भगवंतांनी अर्जुनाला ज्या गोष्टी सांगितल्यात त्या जाणून घेऊया. भगवंत अर्जुनाला निस्त्रैगुण्य हो असं सांगतात कारण सात्विकतेचंही बंधन निर्माण होतं. सात्विकतेतूनच त्या आसक्तीतूनच लोकांनी मला चांगलं म्हणावं ही लोकेशणा निर्माण होते. मग त्यातून पुढे काय घडेल हे काही सांगता येत नाही. म्हणून तर महतीचं महत्व गाणारे समर्थ महतीमुळे नाश होतो तपारे असं म्हणतात. परिणाम सात्विकतेतून रजोगुणाचा तमोगुणाचा प्रकर्ष कसा होतो तेही माणसाला कळत नाही. म्हणून सात्विकतेचीही आसक्ती असता कामा नये. म्हणून निस्त्रैगुण्य हो आणि पुढे कसा हो तर निद्वंद्व हो. आता निद्वंद्व म्हणजे काय? जे काही अनुकूल प्रतिकूल असेल ते समत्व भावनेने सहन करणं म्हणजे निद्वंद्व. हा उपदेश गीतेत भगवंतांनी वारंवार केलाय. पाण्यामध्ये कमलपत्र जसं पाणी जरी लागलं तरी त्याचा स्पर्श होऊनही ते अलिप्त असतं तसं होण्याचा प्रयत्न कर म्हणजे निष्काम कर्मयोगी हो. भगवंत निद्वंद्व हो असं का सांगतायत? कारण द्वंद्वांनी मोह होतो संसारात फसगत होते अडकायला होतं म्हणून या सर्व बंधनातून मुक्त होण्यासाठी निद्वंद्व होणं आवश्यक आहे. आता भगवंत सांगतात की तू नित्य सत्वस्थ हो म्हणजे द्वंद्वापासून रहित होण्याचा उपाय जो नित्य निरंतर राहणारा सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी स्थिर हो. नित्य सत्वस्थ म्हणजे सहज अवस्था. ही अवस्था कशी असावी किंवा साधनेचा क्रम कसा असावा हे पुढच्या श्लोकातून आपल्याला स्पष्ट होतं. उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा अधमा मूर्ती पूजाच तीर्थयात्रा अधमा अधमा. अर्जुनानी निर्योग क्षेम व्हावं असं भगवंत सांगतात. योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्तीही जे अप्राप्त आहे ते प्राप्त होणं आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य रक्षणम प्राप्त गोष्ट टिकणं तिचं रक्षण करणं. या सर्वाच्या पाठीमागे आसक्तीचा त्याग महत्वाचा. निस्त्रैगुण्य नित्य सत्वस्थ निर्योग क्षेम तेव्हाच होता येईल जेव्हा माणूस आत्मवान बनेल. आत्मवान म्हणजे ज्याचं आत्म्यावर नियंत्रण ज्याचं बुद्धीवर नियंत्रण आहे. ज्याला आत्मा आहे तो आत्मवान असं म्हटलं तर आपण सगळेच आत्मवान हो. हे म्हणजे बँक रोखापालाला धनवान म्हटल्यासारखं आहे पण हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. तर यो बुद्धे हे परत असतु सहा जो मनबुद्धीच्या पलीकडे आहे तो ज्याला अपरोक्ष आहे तो. थोडक्यात तू

केवळ परमात्म परायण हो. एक परमात्मा प्राप्तीचाच उद्देश ठेव. ज्याला आत्म्याचं स्वरूप प्रत्ययाला येतं तो आत्मवान होतो. या श्लोकाचा अर्थ समजावून घ्यायचा झाला तर भगवंत सांगतात, हे अर्जुना, त्रैगुण्य विषया वेदः म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारे वेद प्रकृतीच्या गुणांबाबतीतच प्रतिपादन करतात. त्याच्या पुढचं त्यांनाही माहीत नसतं. तेव्हा निस्त्रैगुण्य भवा अर्जुन, म्हणजे तू त्रिगुणातीत हो, त्रिगुणांच्या अनुभवा पलीकडे जा. पण कसा जाशील? तर निर्द्वंद्व होऊन, म्हणजे सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त, सतत सात्विक गुणांनी संपन्न आणि योगक्षेमादी स्वार्थात न पडता, म्हणजेच त्या संबंधीच्या काळजीतून मुक्त हो आणि आत्म्यात स्थिर हो, आत्मनिष्ठ हो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो अशा प्रकारे त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आत्मनिष्ठ बनतो तोच ब्रह्म म्हणजे काय हे जाणू शकतो. वेद हे तीन गुण सांगतात. सात्विक कर्म फलाशा रहित असतं, पण त्याचा कर्ता जो असतो तो कर्म केल्याच्या अहंकारात अडकण्याचा धोका असतो. राजस कर्म लोभी कर्मफळाची इच्छा निर्माण करतो, आसक्त करतो, न्याय नीती धर्म याचा विचार करत नाही. कर्म लवकर पूर्ण व्हावं म्हणून राजस करता दुसऱ्यांना त्रास देतो. तामस करता जो असतो तो अहंकारी, कपटी, स्वार्थी, घमेंडखोर, असंस्कृत, इतरांना त्रास देणारा असा असतो. अशी कर्म गुणांमुळे होतात, म्हणून तू गुणात अडकू नयेस, गुणातीत हो. गुणातीत कर्म कसं घडेल? तर आत्मस्वरूपात स्थिर राहून निष्काम कर्म केल्याने ते होतं. असं कर्म करताना सुख दुःख लाभ हानीचा विचार नसतो. सोनं माती समान मानता येणं म्हणजेच मी सच्चिदानंद ब्रह्म आहे या भावनेनी कर्म करणं. योगक्षेम यातून भगवंत सांगतात, योग म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती. आत्मा हा नित्य प्राप्तच आहे, तो आपल्यातच असतो, पण जीवपणामुळे त्याच्या जीवाला वियोग होतो. तुझिया वियोगे जीवित्व आले असं समर्थ म्हणतात. त्यांनी साधनेनी, उपासनेनी आणि गुरुकृपेनी, ग्रंथाभ्यासानी जीवपणातून आत्मस्वरूपात जाण्याची साधना केली पाहिजे. क्षेमप्राप्तीसाठी साधनेचं सातत्य सांभाळावं लागतं. उपासना, साधना, शास्त्राभ्यास यांना सांभाळावं लागतं. यात अडचण आली तर भक्ताला भगवंत सांभाळतो. विठुरायाशी एकरूप झालेले तुकाराम शिवरायांनी पाठवलेली संपत्ती हा अडथळा मानतात आणि नम्रपणे नाकारतात. शेतकरी बीज पेरताना फळाचा जराही विचार करत नाही. पेरलेल्या बीजाचे दाणे होऊन ते घरात येईपर्यंत अशाश्वतता असते, पण तरीही तो उपासना म्हणून शेतीची मशागत करतच राहतो. ही त्याची पांचभौतिक उपासना असते आणि जीवसृष्टीच्या विवेकामुळे निष्काम कर्मात त्याला आनंद मिळतो. सूर्य नियमित उगवतो आणि मावळतो. त्याच्या अस्तित्वाने मनुष्याला उष्णता मिळते, अंधकार नाहीसा होतो, पृथ्वीला शक्ती मिळते, शेतकरी कामं करतात, गायी वासर चरायला जातात, सारे आपला दिनक्रम आचरतात. सूर्याचं हे सहज कर्म असतं, त्याला कर्माचा अहंकार नसतो. आद्य शंकराचार्यांनी वेदाध्ययन 3 वर्षात पूर्ण केलं. कुशाग्र बुद्धीनी चौफेर वेगानी विद्याग्रहण केली आणि धर्माच्या पुनरुत्थानासाठी, लोकमानसात परिवर्तन घडवण्यासाठी संन्यास घेऊन स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग लोकहितार्थ केला. धर्मयात्रा केली, देशाच्या 4 टोकाला 4 मठ स्थापन केले. गुणातीत होऊन केलेलं हे कार्य. आजच्या संदर्भात हा श्लोक मानसिक द्वंद्व, तणाव, बाह्य गोष्टींचा प्रभाव यातून मुक्त होऊन आपला मूळ स्वभाव ओळखण्यासाठी उद्युक्त करणार आहे. मला हे लवकर मिळवायचंय, मला ते वाढवायचंय, ते माझ्या हातून जाता कामा नये असे विचार घेऊन आपला दिवस उगवतो आणि अशाच विचारांनी थकून जाऊन आपली रात्र होते. सतत अस्वस्थता, भीती यात आपण जगत राहतो. भगवंत या श्लोकात आपल्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचवेळी आपली आंतरिक सकारात्मक ऊर्जा, आपला मूळ स्वभाव याची ताकद ओळखण्याचा सल्ला देतात. सत्व रजतम या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन चित्त स्थिर करणं महत्वाचं. आजच्या काळातली रोजची अर्धी लढाई द्वंद्व आपण यामुळेच जिंकू शकतो.

0: मस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: श्रोते हो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो संध्याकाळचे 6:59 झाली आहेत. यानंतर ठीक 7 आपण ऐकू शकणार आहात सैनिकों की शौर्यगाथा आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन विशेष जयमाला सैनिकों की शौर्य गाथा. बस कुछ ही पलों के बाद

آزادی ذرا یاد کرو قربانی سینکوں کی شوری

0: विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: हर रोज रात 10 बजे
1: समझ सको मुझे भी समझाना।
0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

श्रोते हो, आज या कार्यक्रमात एक ही फिल्म से या अंतर्गत ऐकूयात आराधना चित्रपटातली ही काही गीतं. सुरुवात करूयात या सुमधुर गीतापासून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोतेहो, आज एक ही फिल्म से या अंतर्गत या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत आराधना या चित्रपटातली ही गीतं.

0: श्रुतीहो किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी. श्रुतीहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजान्त लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतबद्ध केलंय एस डी बर्मन.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: श्री

0: श्रोतेहो, आपण ऐकलेलं हे गीत गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी. या गीताला बोल होते आनंद बक्षी यांचे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: श्रोतेहो, आज एक ही फिल्म से या अंतर्गत आपण आराधना या चित्रपटातली गीतं ऐकतो आहोत. आता ऐकूयात मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची ही रचना, संगीत अर्थात एस डी बर्मन यांचं.
4: तो तुम भी सुन लो, तैयार हो जाओ, जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब शस्त्र देना. डन
5: डन
4: डन. अच्छा तो ये बताओ, बागों में बाहर है? मैंने पूछा बागों में बाहर है? गर्मी के निहार है? तो तुमको मुझसे प्यार है?

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या 100% खात्रीशीर उपचार आहे संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95 95 24 25 59
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते त्यामुळे त्वरा करा आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये
3: श्रोते हो आपण कार्यक्रमात ऐकत आहोत आराधना या चित्रपटातली गीतं श्रोते हो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात मोहम्मद रफी आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना संगीत एच डी बर्मन यांचं

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजून गेलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. जय हिंद.